नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुमी आयकतात एफ एम रेनबो, तशेंच 1278 किलोहर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एआयआर आनी म्हादय चॅनल. आयज बार शुक्रार, भारतीय सौर दीस, 18 वैशाक शके 1948 म्हळ्यार रोज 8 मे 2026. 5:55 आनी 34 सेकंद जातात. एफ एम रेनबो सेवेच्या पयल्या सभेक आतां आमी आरंभ करता. सुप्रभात.

FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स. आता बरोबर सवराचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो.

राज्यातल्यान खबर आसतल्यो उपरांत आसली पश्चिमी संगीताची मागणी गितांची कार्यावळ. 5:05 दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्यो इंग्लिशीतल्यान खबरो तुमकां आयकपाक मेळटल्यो. उपरांत आसतली पश्चिमी संगीताची कार्यावळ डाऊन मेमरी लेन. 5:35 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आज आयकूंक रावात विदुषी ललितराव हांच्या गायनान ठुमरी, विदुषी लक्ष्मी शंकर हांच्या गायनान ठुमरी कमाज, तशेंच विदुषी माणिक वर्मा हांच्या गायनान ठुमरी भैरवी. 5:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आसतल्यो. 6:00 दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्यो हिंदीतल्यान खबरो तुमकां आयकपाक मेळटल्यो. रेनबो सांजची कार्यावळ 6:05. 6:30 कोंकणीतल्यान खबरो आसतल्यो. 7:10 आयकुपना आज शुक्रान म्हणटकीर फोन इन तुमची पसंती ही कार्यावळ. मजगतीं 7:20 कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो तुमकां आयकपाक मेळटल्यो. रातच्या 8:00 कातरांची कार्यावळ आसतली. सदाबहार ही कार्यावळ आयकपाचो वेळ 8:30. रातच्या 9:00 News@9. 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ फ्रायडे फिएस्टा आरजी चॉईस. 10:05 11:05 दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्यो इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. उपरांत पश्चिमी संगीताची द लेट आवर ही कार्यावळ. 12:00 दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्यो हिंदीतल्यान खबरो. आनी उपरांत ह्या सपितल्यान आमी तुमचो निरोप घेतली. FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्ज तुमच्या सगळ्या खातीर रातच्या 12:05 मेरेन. आयकूंक रावात भक्ती संगीताची कार्यावळ पुष्पांजली कायकिणातूच.

ऐकून तुमच्या सांगतान असा भक्ती संगीतेची कार्यवाह पुष्पांजली. वेळ सकाळचा बरोबर 11:25 आणि 25 सेकंद जातात.

ऐक बनू ही अशिली भक्ती संगीताची कार्यावर पुष्पांजली. सवरांनी 30 मिनटं जातात. ऐकून रावात काय खेळा भितरच कोकणीतल्या मुखेल खबरो सांगता मोनाली प्रभू.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतच्या कार्यावेळीत ऐकपणून निघतेच तुम्ही ऐकले विदुषी मालविका कानन यांच्या गायनान राग बैरागी. आता कार्यावेळीत मुखर सरताना ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांच्या गायनान राग भटियार.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्साचेर तुम्ही ऐकतात FM रेनबो. आता बरोबर 7:05 आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो इंग्लिशीतल्यान खबरो.

आठ मे दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो गजाली नोंद करता. आठ मे हो दीस जावन आसा आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस चळवळीची स्थापना जाल्लो दीस. म्हणटकच आयज रेड क्रॉस डे पाळटात. 8 ते 22 ऑगस्ट 1864 ह्या दिसांनी जिनिव्हा हांगा एक राजकीय परिशदेंत पयले जिनिव्हा युद्ध संकेत निश्चित जाले. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस क्रिसेंट चळवळीचे संस्थापक हेनरी ड्युनंट हांच्या सन्मार्थात जागतीक

0: एक रेड क्रॉस डे 8 मे हे दिसा मनोवपाचें जाहीर जालें आनी त्या वर्सा सावन 8 मे हो दीस आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस डे म्हणून पाळटात. आयचे हे दिसा महात्मा गांधी हांणी अस्पृश्यते विरुद्ध 21 दिसांचें उपोशण करपाक सुरवात केल्ली. भारताच्या राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्कांचो प्रश्न बरे तरेन मांडपा खातीर इंग्लंडांत 1931 हे दिसा भारतीय प्रतिनिधींची गोलमेज परिशद भरली. हिंदू मुसलमान स्पृश्य अस्पृश्य हांकां विभक्त अशे मतदारसंघ दिवचे काय ना हाचे बद्दल थंच्या हिंदी प्रतिनिधींनी मतभेद दाखयलो. अशा प्रकारची जातीयता स्वराज्यांत आसची न्हय आनी ते खातीर जीव गेलो तरी चलतले अशे महात्मा गांधी हांणी हे परिषदेंत जाहीर केले. 18 ऑगस्ट 1932 हे दिसा ब्रिटीश राज्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्या खातीर अस्पृश्यांक विभक्त असो मतदार दिवपाचे जाहीर केले. हे आयकतकच महात्मा गांधीन 20 सप्टेंबर हे दिसा ह्या प्रश्नाचेर प्राणांतिक उपोशण सुरू केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर हांचे कडे वाटाघाटी केल्यो. 26 तारखेर महात्मा गांधींचो जीव वाचोवपा खातीर डॉ आंबेडकरांनी तडजोड केली आणि येरवडा करार झालो. 8 मे 1933 पासून 21 दिसांचे हे उपोशण सुरू जाल्ले. तर आयचोच तो इतिहासीक दीस ज्या दिसा महात्मा गांधी हांणी हे उपोशण सुरू केल्ले. वर्स आशिल्ले 1933. आयचो हो दीस आनीक एके गजालीचेर उजवाड घालता. भारतीय लष्करी दलाचे 4थे सेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर हांचो जल्माचो दीस आयचो 8 मे 1906 वर्सांतलो. प्राणनाथ थापर हे भारताचे माजी भूसेना प्रमुख. लाहोर हांगा सरकारी महाविद्यालयांत तांचे शिक्षण जाले. इंग्लंडांत शाही सैनिकी महाविद्यालयांत लष्करी शिक्षण तांणी घेतले. 1926 वर्सा पयलेच फावट पंजाब रेजिमेंटांत ते अधिकारी म्हणून नियुक्त जाले. सेना प्रमुख कार्यालयांत सहाय्यक सैनिकी चिटणीस आनी सेना पुनर्घटना समितीचे सदस्य म्हणून तांणी काम पळयले. आयचे हे दिसा जल्मल्ल्यो भारतीय शास्त्रीय गायिका गिरिजा देवी 8 मे 1929 हे दिसा तांचो जल्म जाल्लो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतान तांणी नामना जोडली. संगीत क्षेत्रांतलो संगीत नाटक अकादमी पुरस्कार तांच्या नांवार आसा. त्यो बनारस घराण्याच्यो गायिका. तांणी विविध संगीत प्रकार गायले. हातूंत ठुमरी आनी शास्त्रीय संगीत प्रकारांत तांणी नामना जोडली. भारत सरकारान तांच्या ह्या संगीतीक प्रवासाचो गौरव केला तो पद्मश्री पद्मभूषण तशेंच पद्मविभूषण भेटोवन. आयज आमी याद काडटा आत्माराम रावजी देशपांडे हांची. आयज तांचो स्मृती दीस. आत्माराम रावजी देशपांडे म्हळ्यारच मराठी साहित्यांतले कवी अनिल. ते ज्येष्ठ अशे साहित्यीक. मुक्त छंदांतलो काव्य प्रकार तांणी हाताळ्ळो. 1982 वर्सा महाराष्ट्र राज्यांत विदर्भीय मराठी भाषेतले कवी आनी साहित्यकार आत्माराम रावजी देशपांडे हे संसाराक अंतरले. आयज तांचो स्मृती दीस. तर अश्यो अनेक घटना नोंद करता आयचो हो दीस 8 मे.
1: दिन विशेष.

0: A Sutavio Karpak, FM Rainbow Gheonata, Hello Doctor. Goyatle Namneche Tadne Dotor, Tumka Ditle Yugya Salle. Dar Shukrara, Danpara Ek Te Don Vara Mazgati, Hello Doctor. Fakat 105.4 MHz FM Rainbow Cher, Hello Doctor.
1: FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ आता बरोबर 7:25 मिनिटाचे ऐकून रावात कोकणीतल्या प्रादेशिक खबरो.

0: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. अन्न प्रक्रिया केंद्राचे वेवस्थापन आनी देखरेख करपा खातीर सरकारान गोंय लायव्हलीहूड फोरम एजन्सीक मान्यताय दिल्या. गरजेचें प्रशिक्षण तशेंच वेवस्थापना खातीर वर्साक 1 कोटीचो निधी एजन्सीक मेळटलो. मंत्रीमंडळ बसके उपरांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हायती दिली. नामनेचे न्युरोसर्जन डॉ पूनराज हांची निवृत्ती उपरांत गोंय वैजकी महाविद्यालयांत सल्लागार नेमणूक जाल्या. सरकारी कर्मचाऱ्यांक म्हयन्याचो पगार तशेंच निवृत्त कर्मचाऱ्यांक वेळार पेन्शन दिवप शक्य जावचें म्हण अत्याधुनीक सेवा दिवपी खातीर इनस्टेप सिनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड ह्या एजन्सीची नेमणूक केल्या. सेजार रिसोर्सीस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीक सरकारान धारबांदोडेचो 80,000 मेट्रीक टन घण माल धाडपाक मान्यताय दिल्या. हे भायर गोंय पुनर्वसन मंडळान तरेकवार 23 पदां तशेंच घर निर्माण मंडळान कनिश्ठ अभियंत्यांची सिव्हील 2 पदां भरपाचो निर्णय मंत्रीमंडळान घेतला. आसाम तशेंच अस्तंत बंगालान भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन जातले. दोनूय राज्यांच्या सरकाराच्या सोपुतविधी सुवाळ्याक गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर रावतले. अस्तंत बंगाल सरकाराचो 9 तारखेक जाल्यार आसामच्या नव्या सरकाराचो 12 मायाक सोपुतविधी सुवाळो जावपाची शक्यता आसा अशें डॉ सावंत हांणी सांगले.
1: आयच्या कॅबिनेटान माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे अभिनंदन जाल्यार 3 राज्यांचेर एनडीएचे सरकार आयिल्ले आसा. दोनूय कडेन सोपुतविधीक हांव आसामूय वचपाचो आसा आनी वेस्ट बंगालूय वचपाचो आसा. टेंटेटिव्हली 9 तारखेक वेस्ट बंगालचे आसा आनी टेंटेटिव्हली 12 तारीख प्रपोजल डेट तेंची.
0: अस्तंत बंगालान सुवेंदू अधिकारी हांचो लागींचो सहाय्यक चंद्रनाथ रथ हांच्या खून प्रकरणाचेर उलयतना मुखेलमंत्री डॉ सावंत हांणी म्हळे.
1: अशा पद्धतीची दहशत खरें म्हणजे इलेक्शनाच्या उपरांत जावपाक जायना. वेस्ट बंगाल सारखेल्या राज्यांनी ही सातत्यात जायत येता. म्हाका दिसता भारत देश हो लोकशाही फॉलो करपी देश आसा. त्या खातीर इलेक्शनाच्या उपरांत लोकशायेन दिल्लो कौल हो मान्य करून सगळ्या राष्ट्रीय पक्षांनी बी आनी रिजनल पार्टींनी बी एक्ट जावप गरजेचे आसा. लोकांचे मत हे सगळ्यात सर्वमत आसता.
0: केरळ राज्यांतल्या कोच्ची प्रमाण गोंयांत वॉटर मेट्रो सुरू करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या अशी म्हायती न्हंय येरादारी मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. हे विशीं कोची मेट्रो तज्ञा सयत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांचे कडेन बसका जाल्ल्याची म्हायती तांणी काल दिली. जाल्यार राज्यांत वॉटर मेट्रो सुरू करपा विशीं गोंय सरकार दिल्लीन प्रधानमंत्री कार्यालय आनी केंद्रीय उदका येरादारी मंत्री सर्बानंद सोनोवाल कडेन सप्तका भितर संपर्क करतले अशी म्हायती तांणी दिली. ह्या प्रकल्पा विशीं वर्सभर अभ्यास केल्या उपरांत कोची पंगडान गोंयभर जलमार्ग थारायल्यात. हातूंत पणजे नार्वे बेती पोन्ने गोंय सरमाणस वास्को कुठ्ठाळे कुठ्ठाळे दुर्भाट पोन्ने गोंय कुमारजुवा पणजे दोनपावल वास्को आनी पणजे शापोरा शापोरा ते केरी मेरेनच्या दर्या मार्गाच्या वाठाराचो विचार आसा अशें तांणी मुखार सांगले. उसगांवच्या दिनेश गावडे हाका गव्याच्या हल्ल्यान दुर्दैवी मरण आयले. उपरांत रान मंत्री विश्वजीत राणे हांणी तांच्या कुटुंबाक मेळून दुख्ख उक्तायले. गावडे हाचे चलयेक रान खात्यान सरकारी नोकरी दितले हाची खात्री रान मंत्री राणे हांणी दिल्या.
2: पूर्ण परिवारची जबाबदारी घ्यायची ठरवली आहे आणि डिसिजन घेतलेला आहे की त्यांची एज्युकेशन पासून ग्रॅज्युएशन

0: पर्सेंटेज एज्युकेशन पूर्ण खर्च आणि तिला योग्य तर एम्प्लॉयमेंट मुख्यमंत्रीकडे भी चर्चा केलेली आहे. आणि एक गृह आधार जे थांबवलेलं आहे, जे लोक होमगार्ड आहे कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्टवर आहे ते परत एकदा सरकारने विचार करायचं ही बी चर्चा मुख्यमंत्री केलेली आहे. त्यांनी चर्चा करूया म्हणून सांगितलेलं आहे. आणि माझ्या डिपार्टमेंटला बी हे सगळे केसेस कंपाईल करून सरकारकडे पाठवायचा मी आदेश दिलेला आहे, कारण कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्टला गृह आधार रद्द होऊ नये.
1: कोरगावा आणि मांद्र्या बेगीनूच नवे बालभवन केंद्र उघडतले अशी माहिती गोय बालभवनाचे अध्यक्ष दयानंद सोपटे हांणी दिल्या. कोरगावा आयोजित केल्ल्या बालभवन कला प्रदर्शन कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्यांत ते उलयताले. आज राज्यांतले चडांत चड तापमान 35 ते 36 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 26 ते 27 डिग्री सेल्सियस मदीं उरतले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तींत आज दिल्लीन अरुण जेटली स्टेडियमाचेर सांजवेळा 7:30 दिल्ली कॅपिटल्स कोलकाता नायट रायडर्स आड खेळटले. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीस न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीन तात्पुरत्या कराराचेर एम्पॅनलमेंटा खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची, कोंकणी भाशेचे बरें गिन्यान आसचें, तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे, प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इत्सूक उमेदवारांनी थारायली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोवा हांगा सादर करचो. निवड प्रक्रिया, लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा दोन पावण्यार जातली. मायाच्या 17 वेर मेरेन अर्ज करपाक मेळटा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजे केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:20.

नमस्कार गोवा कार्यावळीन परतून एकदा तुमकां सगळ्यांक येवकारान नमस्कार. आयची नमस्कार गोवा कार्यावळ घेवन आसा तुमच्या बरोबर हांव स्मिता. आयकुपनो FM रेनबोचो सांगात सदांच असोच जोडून दवरात. नमस्कार गोवा कार्यावळीन आयकुपनो आतां ऐकुया गांव आनी हांव विवळेरी. आतां ऐकुया पैंगिणी गांवा विशीं आमकां माहिती सांगता अनंत अग्नी.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: आयकपनो हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळीन आयज दनपरां 1 ते 2 वरां मजगती लायव्ह फोनिंग प्रोग्राम आसतलो. आनी आयज आसतल्यो आमच्या बरोबर डॉक्टर रेश्मा सामंत हांचे कडेन उलयतल्यो आरजे प्रिती. आयकूंक विसरूं नाकात, बरोबर 1 ते 2 वरां मजगती.

एफएम रेनबो 105.4 मेगाहर्ट्ज आता बरोबर 8 वाजायच्या राय कोंगराबाद दिल्ली केंद्रावेळेन संक्षिप्त केले समाचार प्रभात.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे. येयात
1: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी आकाशवाणी.
4: आकाशवाणी पणजी 105.4 MHz तुम्ही ऐकतात FM रेनबो. कातारांच्या कार्यावळीन तुमका सगळ्यांक माय मोगाचो नमस्कार.

कात्रांच्या कार्यावरील मॉल ह्यांचा आवाज निघतोच तुम्ही ऐकाल. सकाळच्या वेळेबरोबर ऐकूपेनो 8:22:42 आणि 42 सेकंद जातात. कार्यावरील मुखार सरताना आता ॲलन कॉस्टा.

नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्तुभ अपडे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज कोलकातांत भाजपाच्या नव्यान वेंचून आयिल्ल्या आमदारां वांगडा बसका घेतले. ह्या वेळार पक्षाच्या विधीमंडळ फुडाऱ्याची निवड जातली. नवे सरकार स्थापन करपाक कळाव जाल्ल्यान तामिळनाडूची राजकीय परिस्थिती अनिश्चित. सरकार घडोवपा खातीर उलोवणी सुरू. बदलत्या संवसारीक वेवस्थेत भारत आनी व्हिएतनामाक संवसारीक पुरवण साखळेंत म्हत्वाची भुमिका वठोवपाची म्हत्वपूर्ण संद आसा अशें व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम हांणी म्हळां. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी संवसारीक शेतकी मळार भारताची सुवात घटमूट करपा खातीर वेगवेगळ्या उपाययोजनांचो नियाळ घेतलो. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात लखनौ सुपर जायंट्स पंगडान रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर पंगडाक डीएलएस वरवीं 9 धावणांनी हारयले. आतां पुराय खबरो. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज कोलकातांत पावतले. थंय ते भाजपाच्या नव्यान वेंचून आयिल्ल्या आमदारां वांगडा बसका घेतले. जय पक्षाच्या विधीमंडळ फुडाऱ्याची निवड जातली. अस्तंत बंगालचे राज्यपाल आर एन रवी हांणी काल थंयच्या विधानसभेचें विसर्जन केले. राज्याचे नवे मुखेलमंत्री आनी तांचे मंत्रीमंडळ शेनवारा 9 मेक सोपूत घेतले. ह्या दिसा कविगुरू रविंद्रनाथ टागोर हांची जयंती आसा. केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षताये खाला आयज कोलकातांत जावपी बसकेंत भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ पक्षाच्या फुडाऱ्याची निवड जातली. भाजपाचे नव्यान वेंचून आयिल्ले सगळे आमदार हे वेळार हाजीर आसतले. दुसरे वटेन कोलकातांतल्या ब्रिगेड परेड ग्राउंडाचेर जावपी सोपुतविधी सुवाळ्याची तयारी नेटान सुरू आसा. गरजेच्यो प्रशासकीय बसका सुरू आसात आनी ह्या सुवाळ्या खातीर कडक सुरक्षा वेवस्था दवरल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय घरमंत्री अमित शाह, भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी हेर राज्यांचे मुखेलमंत्री ह्या सोपुतविधी सुवाळ्याक हाजीर रावतले असो अदमास आसा. नवे सरकार स्थापन करपाक कळाव जाल्ल्यान तामिळनाडूची राजकीय परिस्थिती अनिश्चित उरल्या. सरकार घडोवपा खातीर जाय आशिल्ल्या 118 जाग्यांचें भोवमत मेळोवपा खातीर उलोवणी सुरू आसात. काल डीएमके आनी ऑल इंडिया अण्णा डीएमके हांणी आपल्या नव्यान वेंचून आयिल्ल्या आमदारांची बसका घेतली. राज्यांतल्या सगळ्यांत व्हडल्या पक्षाक तमिझागा वित्री कझगम हांकां तेंको दिवपाच्या प्रस्नाचेर आयज विदुतलाई चेरुथाईगल काची, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हांचे नव्यान वेंचून आयिल्ल्या आमदारांची बसका जातली. विदेश वेव्हार सचीव विक्रम मिस्त्री हांणी काल अबुधाबीत भारत, फ्रांस आनी संयुक्त अरब अमिराती हांच्या मदीं जाल्ल्या त्रिपक्षीय बसकेंत वांटो घेतलो. हे बसकेक संयुक्त अरब अमिरातीच्यो आंतरराष्ट्रीय सहकार राज्यमंत्री रिम अल हाशमी आनी फ्रांसचे विदेश वेव्हार महासचीव मार्टिन ब्रायन्स हाजीर आशिल्ले. तिनूय देशांनी एका निश्चित कालमर्यादेत भागीदारी आनी घटमूट करपा खातीर एका कृती आराखड्याचेर सहमती उक्तायला अशें विदेश वेव्हार मंत्रालयान सांगले. ह्या दौऱ्या वेळार विक्रम मिस्त्री हांणी गुंतवणूक सहकार्या संदर्भात युएई इन्व्हेस्टमेंट कंपनीचे वेवस्थापकीय संचालक आनी मुखेल कार्यकारी अधिकारी हांची भेट घेतली. जानेवारी म्हयन्यांत राष्ट्रपती शेख मोहम्मद बीन झायद अल नाहयान

0: त्यांच्या भारत दौऱ्यात आणि फेब्रुवारी महिन्यात अबुधाबीच्या युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहियान हांच्या भारत दौऱ्यार जाल्ल्या प्रगतीचो नियाळ भारत आणि संयुक्त अरब अमिरातीन घेतलो अशें विदेश मंत्रालयान सांगले. आतंकवादाचो पराभव करपाक आनी आतंकवादाक चालना दिवपी वेवस्था मोडून उडोवपाच्या निर्धाराचेर देश ठाम आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. ऑपरेशन सिंदुराक 1 वर्स पुराय जाल्ल्या निमतान एका सोशल मिडिया पोस्टात मोदी हांणी सांगले, हे मोहिमेवरवीं भारतीय सशस्त्र दळांनी अतुलनीय शौर्य आनी दृढनिश्चय घडयले. पहलगामांत निश्पाप भारतीयांचेर हल्लो करप्याक सशस्त्र दलांनी फावो ते उतर दिले अशें तांणी म्हळें.
1: Identify, track, and punish every terrorist and their backer.
2: Terror or talk, ek saath nahi ho sakte. Terror or trade, ek saath nahi chal sakte. Aur pani aur khun bhi ek saath nahi beh sakta.
0: कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी काल नव्या कामगार कायद्या अंतर्गत 40 वर्सां आनी त्या परस चड पिरायेच्या कामगारां खातीर देशव्यापी वर्सुकी भलायकी तपासणी उपक्रमाचो शुभारंभ केलो. हो उपक्रम वेवसायीक भलायकी प्रणाली घटमूट करपाच्या आनी भारताच्या कामगार वर्गाक सर्वसमावेशक भलायकी सेवा उपलब्ध करून दिवपाच्या दिकेन एक महत्वपूर्ण पावल आसा. हे विशीं डॉ मांडविया हांणी म्हळें,
3: आज से एक दशक पहले देश में केवल 30 करोड़ लोगों को सोशल सिक्योरिटी का कवरेज मिलता था, लेकिन 12 साल के बाद इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइजेशन के डायरेक्टर जनरल ने अनाउंसमेंट करा कि भारत में सोशल सिक्योरिटी कवरेज बढ़ के मोदी गवर्नमेंट के प्रयासों से आज देश में 94 करोड़ लोगों को सोशल सिक्योरिटी की कवरेज मिल रहा है.
0: यह खबर तुम आकाशवाणी पणजी केंद्र वालों ऐकता.
4: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: बदलत्या संवसारीक वेवस्थेत भारत आनी व्हिएतनामाक संवसारीक पुरवण साखळेत म्हत्वाची भूमिका वठोवपाची म्हत्वपूर्ण संद आसा अशें व्हिएतनामाचे राष्ट्राध्यक्ष तो लाम हांणी म्हळां. मुंबयत आयोजित भारत व्हिएतनाम वेवसाय माचेर ते उलयताले. आदल्या काळात दोनूय देशांनी परस्पर सहकार्यात खुबशा आव्हानांक फुडो केलो अशें तांणी म्हळें. भारतीय कंपन्यांक व्हिएतनामात गुंतवणूक करपाचें आव्हान लेगीत तांणी हे वेळार केलें. दोनूय देशांमदले संबंध हे व्हिएतनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष हो ची मिन आणि भारताचे आदले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या फुडाऱ्यांच्या दृष्टिकोनाचेर आधारिल्ले असतात. 2016 हे संबंध एका नव्या उच्चायेचेर पावले असे त्यांनी सांगले. भारत आणि व्हिएतनामामधले तंत्रगिज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातले उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिक हे आशियाचो फुडार घडयतले असे हे वेळार महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी सांगले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी संवसारीक शेतकी मळार भारताची सुवात घटमूट करपा खातीर वेगवेगळ्या उपाययोजनांचो नियाळ घेतलो. तांणी भारतीय अन्न आणि शेतकी मंडळाचे अध्यक्ष डॉ एम जे खान हांचे वांगडा बसका घेतली. ह्या बसकेत शेतकऱ्यांची जीण सुदारप, देशाची शेतकी वेवस्था घटमूट करप आणि आफ्रिकन देशांवांगडा सहकार्य वाढप हाचेर चर्चा झाली असे एका सोशल मिडिया पोस्टात मंत्री गोयल हांणी सांगले. दीर्घकाळ अन्न सुरक्षे खातीर शेतकी सहकार्य वाढोवपाच्या नव्या उपाय येवजण्यांचेर लेगीत चर्चा जाली अशें तांणी हे वेळार सांगले. दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आयज सावन महाराष्ट्राच्या 2 दिसांच्या अधिकृत भोंवडेर आसतले. ह्या भोंवडेर टपाल विभागा संबंधित मुखेल कार्यावळी वांगडाच मुंबय आनी पुण्यातल्या नामनेच्या शिक्षणीक आनी भौशीक कार्यावळींनी ते वांटो घेतले. दळणवळण मंत्रालयान दिल्ल्या म्हायती प्रमाण आयज सिंधिया महाराष्ट्राचे मुखेलमंत्री डॉ देवेंद्र फडणवीस हांच्या वांगडा मुंबयतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उपटपाल कार्यालयाचे उक्तावण करतले. ही मोहीम नागरीक केंद्रीत टपाल मुळावी सुविधा वाढोवपाच्या आनी गर्दीच्या शारांनी सेवा मिळवून दिवपाच्या टपाल विभागाच्या सततच्या यत्नांचे दर्शन घडयता. भोंवडेच्या दुसऱ्या दिसा मंत्री पुण्यात डॉ डी वाय पाटील विद्यापीठाच्या दिक्षांत सुवात उपस्थित रावतले. उपरांत सांजे सिंधिया पुण्यातल्या पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्याक हाजीर रावतले हो

FM रेनबो 105.4 मेघर्स कातारांच्या कार्यवाहीत पुरतून एकदा तुमका योकार म्हणत ऐकूया आता सोनिया शिरसाठांचा आवाज.

0: कातरांच्या कार्यावळी लॉना आणि सिल्वेस्टर वाहसांचो निमाणे कडेन तुम्ही आवाज ऐकलो. ही कार्यावळ आम्ही हांगा सोपयता FM रेनबो सेवा 105.4 MHz.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

एफ एम रेनबो 105.4 मेघर्स सकाळचं वेळ बरोबर 9 वाजून 1 मिनिट आणि 54 सेकंद जातात. सदाबहार कार्यावळी योकार.

सदाबहार का रेवसा लोसा एफएम रेनबो से बेपरवी 105.4 मेगाहर्ट्ज संजीर निकते से ऐकले तुम्ही त्रिशूल या फिल्मातलं गीत नितीन मुकेश आणि लता मंगेशकर यांचा जोड आवाज आशिल्लो संगीत दिलेखा यामणी आणि रचनाशिली साहिर लुथियानवी यांची

सदाबहार कार्यावळीन हो आवाज तुम्ही ऐकलो लता मंगेशकरांचो. नया जमाना ह्या फिल्मातले हे गीत आशिले आनंद बक्षी हांचे रचना आणि एस डी बर्मन हांचे संगीत. नोवरांनी 30 मिनटां जातात. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

आकाशवाणी पणजी 105.4 MHz तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो. 10:10 झालेले आहेत. मराठी गीतांच्या कार्यक्रमात श्रोते हो आपलं सर्वांचं स्वागत.

0: जी रोजची दुपार करा सप्तरंगी.
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला ला विपिसे हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत.
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया.

श्रोतिओ आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम FM रेनबो सेवा 105.4 मेघर्ट्स. हा स्वर होता हर्षा भोसले यांचा. कार्यक्रमात आता स्वप्नील बांदोडकर.

एफ एम रेनबो सेवा 105.4 मेघर्ट्स 10:43 झालेले आहेत. आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, हा स्वर होता सुरेश वाडकर यांचा.

मराठी गीतांच्या या कार्यक्रमात श्रोतेहो हा स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा. आता बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आपल्याला ऐकायला मिळणार बरोबर 11 वाजता.

श्रोते हो, या गीतासोबतच मराठी गीतांचा कार्यक्रम समाप्त होतोय. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. आता बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो तुम्ही ऐकतात आणि कोकणी गीतांची कार्यावळ आता ऐकूया वैशाली सामंतांच्या आवाजाने. यार साहेबा

मुखार ऐकूया कोकणीत गीत. शंकर महादेवन हांच्या आवाजान FM रेनबोर स्टुडिओन 11 वरां जावन 15 मिनटां आनी 35 सेकंद जातात. ऐकूया गीत यो.

एफ एम रेनबो तुम्ही ट्यून इन केला मोगा इश्टानो आणि एफ एम रेनबोर आमच्यो कार्यावळी असता बरोबर 11 वरां जावन 35 मिनटां जातात आणि तुम्ही ऐकतात कोकणी गीतांची कार्यावळ. आमची चित्ररंजन ही कार्यावळ सुरू जातली बरोबर 12 वरां जावन 10 मिनटांचेर. तशेंच मोगा इश्टानो 1 वरांचेर आयकुपाक रावात कार्यावळ हॅलो डॉक्टर. ही कार्यावळ लायव्ह फोन इन आसतल्यो. आयच्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो जावन आसा डॉक्टर रेशमा सावंत. होमिओपथीच्यो ह्यो डॉक्टर आसा. तुम्ही मुजरत कॉल करचो तांकां जर तुमचे प्रश्न विचारचे आसले जाल्यार. आमचो फोन नंबर जावन आसा 0832-222-4457 नाजाल्यार 0832-242-1285. आमच्या नंबराचेर मुजरत कॉल करचो 1 ते 2 वरां मजगतीं. आयकत रावात एफ एम रेनबो.

0: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
1: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
2: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
0: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
1: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
0: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
0: RNUAIRPANAJI@gmail.com.
2: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे. येयात
0: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी, आकाशवाणी.
4: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबोर तुम्ही ऐकत आहात ही कोकणी गीतां. आमच्या स्टुडिओत बरोबर 11 वरां जाऊन 59 मिनटां आणि 23 सेकंद जातात. एफ एम रेनबो तुम्ही ट्युन इन केला. ऐकूंक दिता एक ल्हान भुरग्यांचे हे कोकणी गीत.

एफ एम रेनबोर तुम्ही ऐकतलीही कोकणी गीतां 12 वरां जावन 4 मिनटां 30 सेकंद जातात. कोकणी गीतांची कार्यावळ हांगा सोंपता. बरोबर 12 वरां जावन 5 मिनटांचेर आयकुपाक रावात इंग्लिशींतल्यान खबरो. ताजे उपरांत कार्यावळीक सुरवात करता चित्ररंजन हिंदी फिल्मांतलीं गीतां.

नमस्कार, FM रेनबोर तुमकां येवकार. 12:11:46 जातात आनी चित्ररंजन ह्या कार्यावळीक सुरवात करता हिंदी फिल्मांतलीं गितां. सुरवेक हिंदी फिल्मांच्या गितान आयकुया किशोर कुमार हांच्या आवाजान गीत मुसाफिर.

0: चित्ररंजनी कार्यावळ एफ एम रेनबोर तुम्ही ऐकतात. मोगाईष्टनो, एफ एम रेनबो तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz बरोबर. 1 वराचेर आमची सुरवात जातली लायव्ह फोन इन कार्यावळ हॅलो डॉक्टर. आयच्यो डॉक्टर जावन आसा डॉक्टर रेशमा सावंत. आनी तुमचे जर प्रश्न डॉक्टराक विचारपाचे आसा जाल्यार तुम्ही डायल करचो 222-4457. तुम्ही तुमचे प्रश्न 1 ते 2 ह्या वरां मजगतीं विचारू शकता. आमच्यो होमिओपथी डॉक्टर डॉक्टर रेशमा सावंत स्टुडियोन तुमच्या प्रश्नांची उत्तरां दिवपाक आतूर आसात. 1 ते 2 वरां मजगतीं डायल करात नंबर 222-4457 नाजाल्यार 0832 डायल करून 2421285 ह्या नंबराचेर फोन करून 1 ते 2 मजगती एफ एम रेनबो लायव्ह तुमचे प्रश्न विचारूं येता.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफ एम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz एफ एम रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

0: चित्ररंजन कार्यावळ तुमी आयकताली. मुखार आयकुपाक रावात ही गीतां, पूण बरोबर 12:30 कोंकणींतल्यान मुखेल खबरो आसतल्यो. ताचे उपरांत चित्ररंजन कार्यावळ आमची 1 वरां मेरेन, आनी 1 ते 2 वरां मजगतीं आमचो हॅलो डॉक्टर हो लायव्ह फोन इन कार्यावळ जातली. होमिओपथी डॉक्टर रेशमा सावंत हांच्या वांगडा तुमकां उलोवपाक मेळटलें, तुमचे प्रश्न विचारपाक मेळटले लायव्ह. आनी ताचे खातीर तुमकां नंबर आसा फोन करपाक 0832 डायल करून 2224457 वा 2421285. परत एक फावट सांगता नंबर 0832 हो नंबर डायल करून 2224457 हो नंबर डायल करून तुमी दोतोराक तुमचे लायव्ह प्रश्न विचारूं शकता 1 ते 2 वरां मजगतीं. तुमचे प्रश्न दोतोराक डॉक्टर रेशमा सावंत होमिओपथी डॉक्टर ह्या संदर्भांत विचारचे 1 ते 2 वरां मजगतीं लायव्ह फोन इन. हॅलो दोतोर,
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगतीं हॅलो डॉक्टर. फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

नमस्कार, हांव स्नेहा गांवस, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. केरळ राज्यांतल्या कोची प्रमाण गोंयांत वॉटर मेट्रो सुरू करपाची मोख राज्य सरकारान दवरला. हे विशीं गोंय सरकार दिल्ली प्रधानमंत्री कार्यालय आनी केंद्रीय उदका येरादारी मंत्री सर्बानंद सोनोवाल हांचे कडेन सप्तका भितर संपर्क करतले अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिली. राज्यातली पारंपरीक कला, नाटक, संगीत आनी लोककला सांबाळपाचो हेतू आशिल्ली नवी शिश्यवृत्ती येवजण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी जाहीर केल्या. हे येवजणे खाला वेगवेगळ्या

येवकार तुमकां सगळ्यांक. चित्ररंजन ही हिंदी फिल्मांतली गितांच्या कार्यावळींत परत एक फावट 12:35 आनी 18 सेकंद जातात. एफ एम रेनबो तुमी आयकतात. आयकुया लता मंगेशकर हांच्या आवाजान हें गीत. कंपोज केला लक्ष्मीकांत प्यारेलाल हांणी आनी लिरिक्स आनंद बक्षी हांचे.

FM रेनबो आकाशवाणी 105.4 मेगाहर्ट्स तुम्ही ट्यून इन केला आणि बघा इष्टानो 12:12 जाऊन 45 मिनटं आणि 7 सेकंद जातात. चित्ररंजन ही कार्यावळ तुम्ही ऐकतात FM रेनबो. ऐकूया लता मंगेशकर ह्यांच्या आवाजान हे गीत.

FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स आणि मोगाळ ऐकूपॅनो ही असा कार्यावळ चित्ररंजन तुम्ही ऐकता. हिंदी फिल्मातली गीतं आमच्या स्टुडिओन 12 वरां जाऊन 49 मिनटां आणि 44 सेकंद जातात. बरोबर 1 वराचेर आमची कार्यावळ सुरू जातली, जी जावन आसा हॅलो डॉक्टर. लायव्ह फोन इन कार्यावळ आसतली 1 ते 2 वरां मजगती. आमच्या बरोबर आमच्या स्टुडिओन आसतल्यो होमिओपॅथी डॉक्टर डॉक्टर रेश्मा सावंत, आणि तुम्ही त्याच्या लागी प्रश्न विचारू शकता 2224457 ह्या नंबराचेर, 08322224457 ह्या नंबराचेर कॉल करून, तशेंच 08322421285 हो आमचो नंबर आसा. तुमचे जे प्रश्न आसा ते 1 ते 2 वरां मजगती तुम्ही विचारू येता. लायव्ह फोन इन कार्यावळ हॅलो डॉक्टर विथ होमिओपॅथी डॉक्टर रेश्मा सावंत. FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स आणि 12 वरां जाऊन 50 मिनटांनी सोनू निगम आणि प्रीती उत्तम ह्यांच्या आवाजान हे की

0: म्हणजे 18 वर्सां हांवें होमिओपॅथीक फिल्डान काम केलां, म्हणजे क्लिनिकल एक्सपिरियन्स आसा म्हाजे 18 वर्साचे. आय एम द फावंडर ऑफ फावंडर एन्ड द चीफ कन्सल्टंट ऑफ साई होमिओपॅथीक क्लिनीक इन मार्सेल अँड डॉक्टर रेशमा पॉली क्लिनीक अँड लॅबॉरेटरी इन पॅनजीम पाटू. हांवें पास्ट आवट जालें 2008 आनी तेच्या उपरांत हांवें म्हाजे खुबश्या हॉस्पिटलांनी काम केलां, मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलांनी काम केलां. जवळ जवळ 15 वर्सां हांवें एज अ रेजिडंट मॅडिकल ऑफिसर म्हणून काम केलां हॉस्पिटलांनी. सायमेंटेनियसली हांव म्हाजें क्लिनिकूय पळयतालें, म्हणजे क्लिनिकांनी प्रॅक्टीस करतालें.
1: खंयचे खंयचे विशय डॉक्टर तुमी हाताळटात, तुमी कितून एक्सपर्ट आसा, म्हणजे विचारपी जर प्रश्न आसा जाल्यार तुमकां चड करून खंयची उत्तरां?
0: एक्चुली न्हू, आमी होमिओपॅथिकान सगळे जनरल केसीस क्युअर करता, ट्रीट करता. एक्यूट केसीस आसूं, क्रॉनीक केसीस आसूं, आमी सगळे क्युअर करता. पर चडश्यो केसीस न्हू आमच्यो, हांवें ज्यो म्हाज्या क्लिनिकान प्रॅक्टीस करून जे रिजल्ट्स, बेस्ट रिजल्ट्स मेळ्ळा, ते स्कीन प्रॉब्लम, वुमन्स प्रॉब्लम, रेस्पिरेटरी डिजीज, मागीर इन जनरल जे आसता, जशें हाय आतां सदाचे सद्या कितें आसा, प्रेशर प्रेशर हाय प्रेशर, कॉलेस्ट्रॉल हाय आसता लोकांचे, ट्रायग्लिसराय 30 to 35 एज जाले की सगळ्यांचे हे कॉलेस्ट्रॉल बी वाढलेले आसता बिकॉज ऑफ मॅल प्रॅक्टीस, म्हणजे इटिंग हॅबिट्स, मॅल इटिंग हॅबिट्स, बॅड लायफस्टायल, त्याच्या खातीर हे चेंजीस जाल्लेले आसता. सो इवन रेस्पिरेटरी चेंजीसा खातीर, आमचे डिजीजा खातीर आमचे कडेन मेडिसिन्स आसा. बॉडी ग्रोथ्स आसता, जशे जे लम्स आसता, चेलेजियम्स आसता, गँग्लियॉन सिस्ट आसता, ते सुद्दां आमी होमिओपॅथिकान बरे पैकी ट्रीट करता आनी फूल 100% रिजल्टांनी आमी ते ट्रीट करता.
1: वाव, म्हणजे आमकां दिसता की आमचे कडेन आयज योग्य दोतोर हांगा अवेलेबल आसा आमच्या FM स्टुडिओचेर. तर तुमकां जर डॉक्टराक तुमचे प्रश्न विचारचे आसा जाल्यार आमचे होमिओपॅथी डॉक्टर डॉक्टर रेशमा सावंत हांगा उपस्थित आसा. तुमी मुजरत तिका फोन करचो आनी त्या खातीर आमचो फोन नंबर आसा 08322224457. कार्यावळ मुखार व्हरया. सुरवेक येवकार दीत तुमकां तुजो मोग हे कांतार आयकपाक दिता लॉर्ना हांचो ताळो.

0: हॅलो डॉक्टर हिकाऱ्यावर तुम्ही ऐकत आहात आणि डॉक्टर रेश्मा सावंत होमिओपथी आमच्या बरोबर आसा. तर दोतोर म्हाका सांगात की होमिओपथी आनी बाकीचे जे मेडिसीन आसा हातून कितें डिफरन्स आसा आनी कशें हाचें फावंडेशन आसा?
1: होमिओपॅथी न्हू, होमिओपॅथी वॉज फावंड इन जर्मनी बाय अ डॉक्टर कॉल डॉक्टर सॅम्युएल हॅनमन. हो एक हॅलोपॅथीक फिजिशियन आसलो आनी ही वॉज वेल प्रॅक्टिसींग फिजिशियन. आनी ताका अशें दिसलें की खंय तरी आमकां मेडिसिन्स आनीक फायंड आवट करपाक जाय. सो ताणें कितें केलें, डेली यूज जे आमी मेडिसिन्स करता, डेली यूज जशें की आमी आतां कॉफी आमी यूज करता डेली, तेचेर आमी ड्रग प्रुवींग करपाचें आनी तेजे कितें इफेक्ट्स जातात ते फायंड आवट करपाचें. तेणें अशें एक्सपेरिमेंट स्टार्ट केले. सो जेन्ना तेणें तें स्टार्ट केलें, जशें आतां आमी आतां कॉफी पितकूच आमकां कितें जाता, न्हीद येवपाची बंद जाता, इन्सोमिया, म्हणजे आमी एक्टीव उरता, ब्रेन एक्टीव उरता आमचो, थॉट्स खूब येता आमच्या मायंडान आनी सगळी एक्टिविटी फास्ट जाता पळय. तीच तेंच तेणें कितें केलें, तेच सीक पेशंट आसता पळय तेन्ना तेंकां त्या पेशंटांक हे सिमटम दिसूंक लागले पळय, तेन्ना ते हे कॉफी आहा पळय ती कॉफी क्रुडिया म्हणून तेणें ती पोटेंटायज केली. एक पोटेंटायज म्हणजे एक प्रोसिजर जितून मेडिसिनाचो पावर वाडयता होमिओपॅथिकान. रॉ मेडिसिन्स घेवन, रॉ मटिरियल घेवन तेजो पावर वाडोवन तेजे हे करता, ट्रिटमेंटाक यूज करता. तशें तेणें ते यूज करून ते अशे खुबशे मेडिसिन्स तयार केले आनी तेणें ड्रग प्रुवींग स्टार्ट केले. आनी बेसिकली तेणें हें फायंड आवट केलें की होमिओपॅथी कितें करता, स्टिम्युलेट करता बॉडी सिस्टम फॉर सॅल्फ हिलींग. ओके, आपली इम्युनिटी एनहान्स करता. जेन्ना आमी हे मेडिसिन्स दिले ते इम्युनिटी एनहान्स जाता आनी मागीर तुजी जी इन्फेक्शन आसा पळय ती बॉडी तुजी थ्रू आवट करता. अशे तरेन तेणें होमिओपॅथीचें काम केलें, कशें होमिओपॅथीक वर्क जातलें तें, रादर दॅन सप्रेसींग द सिमटम्स. आतां अदर सिस्टम, आय एम नॉट टॉकिंग बॅड अबावट अदर सिस्टम, बट कशें आसता आमी पॅलिवेटीव ट्रिटमेंट घेता बाकीचे सिस्टमान. जशें की तुका फिवर येयलो जाल्यार फिवर आमी कंट्रोल करता. फिवर येता कित्या खातीर, ताका इन्फेक्शन आसा पेशंटाक, ते रूल आवट करपाक जाय, तेजे एंटीबायोटिक्स दिता. आमचें अशें ना होमिओपॅथीक, आमच्या होमिओपॅथिकान कशें आसा, तुजी बॉडी डिफेन्स मॅकॅनिजम वाडयता ते डिजीजा, ते रोगा परस झगडपा खातीर तुजी बॉडी डिफेन्स वाडयता, अशें होमिओपॅथी काम करता.
0: म्हणजे ती होमिओपॅथी मूळ मुळा पर्यंत
1: वाडत. हय, ताका आमी हॉलिस्टीक अप्रोच म्हणटा. जशें आतां एक कॉज आसा, सपोज तुका एलर्जी आसा कसली, आतां ती एलर्जी आतां थोड्यांक दुदाची एलर्जी आसता, जेन्ना दूद पिता भुरग्यांक की डायरिया जाता, ते कॉज फायंड आवट करचे आमी डायरिया ट्रीट करीत रावता, कित्या खातीर जाता ते आमकां खबर आसना. पूण होमिओपॅथिकान कितें आसा, दे एड्रेस टू द रूट कॉज आनी दे फोकस ऑन ट्रिटींग दॅट रूट कॉज. आनी होमिओपॅथिकान मेडिसीन आसा जे भुरग्याक एलर्जी आसा दुदा पर्यंत, ते एलर्जी काडपाची होमिओपॅथिकान मेडिसिन्स आसा. सो ज्या भुरग्याक एलर्जी आसा आनी बाकीचे डॉक्टर्स बंद करतात घेवं नाका म्हणून ते दूद, ते आमी बंद करपाची गरज ना. आमच्या होमिओपॅथिकान हे मेडिसीन आसा जे तुका भुरग्याचे टॉलरंस, मिल्क टॉलरंस पावर्स वाडयता, इम्युनिटी वाडोवन बॉडीची.
0: म्हजो एक क्वेश्चन आशिल्लो दोतोर, म्हणजे होमिओपथी वखदां आमी म्हणटा न्ही की खूब वेळ घेवचे पडटात म्हणून थोडे वेळ म्हणटा जायत ना, आयज बरें जायना फाल्यां, पण बाकीची वखदां आमी रोखडीच घेता, म्हणजे पळय जोर आयलो क्रोसीन घेतलो थोडे 2 वरां भितर जोर गेलो पण. सर तुमचे तेजेर कितें?
1: एक्चुली न्हू मीस हे यूज केला पळय होमिओपथिकान कशें आसता, तूं मेडिसीन दिता तेजेर आसता. एक्यूट कंडिशन आसा, तूं एक्यूट कंडिशन जर मेडिसीन दिलें आनी रिपिटेड डोस दिले जाल्यार फिवर वयता पेशंट विदीन 24 आवर्स. एग्जाम्पल हांव सांगता तुका, वायरल इन्फेक्शनाचे पुरो लायफ हे स्पॅन आसता ते 7 डेज आसता. वायरल इन्फेक्शन 7 डेज येता हे सगळ्यांक खबर आसा. सो होमिओपॅथिकान जेन्ना मेडिसीन दिता तो वायरल इन्फेक्शनचो फिवर आसा पळय तो हांव विदीन 2 डेज तो फिवर क्युअर जाता. बट आमी मेडिसिन्स वील कंटिन्यू फॉर 15 डेज बिकॉज जो वायरस आसता जेन्ना मेडिसिन्स घेतले होमिओपॅथी तो इनएक्टीव फॉर्मान बॉडीन आसता. सो शूड नॉट स्टॉप द मेडिसीन, कंटिन्यू फॉर लॉंग टायम. ते जर तूं क्रोसीन घेतले, तूं क्रोसीन घेता पूण तुका 6 वरां तुका तुजें तेन्नाच बरें दिसता, तेज्या उपरांत परत 6 वरां परत रिपीट करचें पडटा. हें हांगा तशें ना, आनी तुका 7 डेज फिवर येतलो क्रोसीन घेतले, 7 डेज वायरल फिवर, पूण होमिओपॅथिकान ते 2 दिसांनी तो फिवर तुजो क्युअर जाता आनी

0: पेशंट आपली इम्युनिटी इतली आसता की तुका ड्रावजीनस जायना, एक्टीव उरता, सगळी एक्टिविटी करता,
1: ओके
0: अशें आसता.
1: आमी मुखार ह्या प्रश्ना कडेन वळूया. म्हणजे ते वेगवेगळ्यो डिजीज कसल्यो हेतून येता आनी तुमी खंयच्यो डिजीज हँडल करता होमिओपॅथिकान, जेणे करून आमचे आयकुपी आसा ते तुमकां प्रश्न विचारूं शकता.
0: ओके सो आमी एक्चुली हांवें खुबशे केसीस क्युअर केला इन माय क्लिनीक. माझे क्लिनिकल एक्सपिरियन्सीस हांवें सोरियसीस केसीस. सोरियसीस आर अदर सिस्टम, म्हणजे इट इज नॉट क्युरेबल अशें म्हणटा, पण आमच्या होमिओपॅथिकान आमी सोरियसीस क्युअर करता आनी ताका मेडिसीन आसा. विटिलिगो, विटिलिगो आयकला न्हू तुमी? वायट वायट सगळे बॉडीचे वायट स्कीन वचून ते वायट पॅचीस जाता पण ताका सुद्दां होमिओपॅथीक मेडिसीन आसा आनी होमिओपॅथिकान ते क्युअर जाल्ले आसा. माझ्या क्लिनिकान हांवें केल्ले आसा म्हाज्या प्रॅक्टिसान. स्कीन एलर्जीज आसता पळय, डर्मोटायटीस, खूब उजींग जावप, फंगल इन्फेक्शन. फंगल इन्फेक्शन इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट. एक 2 वर्सां थोड्या टायम लोकांक टायम वयता फंगल, बट इन होमिओपॅथीक आमचे कडेन अशे मेडिसिन्स आसा की फंगल इन्फेक्शन तुजे रोखडेच क्युअर जाता रायट फ्रॉम द रूट कॉज. इतले केसीस आमी क्युअर केल्ले आसा. डँड्रफ, डँड्रफ हे आतां सदांच सगळ्यांकूच मेजर प्रॉब्लम अशें जाल्लें आसा, पूण म्हाजे कडेन हांवें म्हाजे स्वता होमिओपॅथीक झिरो डँड्रफ फॉर्मुला केला. डॉक्टर रेशमा झिरो डँड्रफ फॉर्मुला हें तूं यूज केलें न्हू 20 to 25 days तुजे डँड्रफ 100% वयता. 20 to 25 days रेगुलर यूज करपाक जाय.
1: वाव, आनी हो फॉर्मुला तुमचो आसा, हांवें आयकूनय बरें जालें.
0: वाव, हांवें म्हाजे म्हाजी नॉलेज सिन्स आय हॅव प्रॅक्टिसींग फ्रॉम 18 years आय हॅव बीन युजींग अँड मेकींग इट. मोस्ट ऑफ द मेडिसिन्स आय हॅव मेड, लायक आतां फेस सिरम हांवें तयार केला, तेजे बद्दल हांव खूब तुमकां सांगतले फुडें.
1: पयली डँड्रफ तुमी म्हटले, वेगवेगळ्या भशेचे डँड्रफ आसता पण तांकां वेगवेगळी ट्रिटमेंट आसता का सगळ्यांक एकूच शॅम्पू असो?
0: शॅम्पू ना, ते सिरम यूज करता. शॅम्पू दिताच हांव फॉर द वॉशिंग पर्पज, पण ते आमी सिरम जे हांवें केला पळय ते जे तूं यूज करीत न्हू खूब वंडरफूल रिजल्ट मेळटा. आनी तेजे कॉजीसूय पळोवपाक जाय. जसं आतां डँड्रफ कॉज जावपाक खूब कारण आसता, जसे की अनहायजिनीक दवरप. ओके, आनी डँड्रफ इज कॉज बेसिकली बिकॉज ऑफ ईस्ट फंगीस. ओके, आनी डायटूय इम्पॉर्टंट आसता फॉर डँड्रफ कंट्रोल करपा खातीर.
1: तुमी डायट दितात?
0: हय, हांव म्हाज्या ट्रिटमेंट, म्हाज्या होमिओपॅथीक ट्रिटमेंटाक हांव डायट मॅनेज करता पेशंटांक. एक्सरसायज जे कितें लागता पळय ते सगळे, ओन्ली मेडिसिन्स दिना हांव, सगळे पेशंटाक गायड करता, लायक हाव टू हँडल वीथ दीस डिजीज हें हांव ताका फूल गायड करता. मागीर पेशंट कम्स टू माय क्लिनीक, टायम गेल्यार जाता उलोवपाक, पूण हांव ते सगळे पेशंटांक एक्सप्लेन करता. बेसिकली हांव एक्सप्लेन करता हे दुयेंस कित्या खातीर जाता आनी कशें जाता आनी आमचो मोड ऑफ ट्रिटमेंट कसो आसतलो, की कशें मेडिसिन्स घेवप, कशी एक्सरसायज. आतां पी सी ओ डी पेशंट, पी सी ओ डी पेशंट्स म्हाजे कडेन खूब येता. यंग यंग चिल्ड्रन्स तुका सांग, म्हणजे यंग आसता भुरगीं
1: पळय. पी सी ओ डी म्हणजे कितें?
0: पॉलिसिस्टीक ओवरियन डिजीज, म्हणजे तुका तुज्या लिव हितून ओवरीजान तुका सिस्ट जाता. आनी खूब भुरग्यांक आतां बायलांक, मोस्टली यंग जनरेशन, बेसिकली बिकॉज ऑफ मॅल प्रॅक्टिसीस, लायक तुजे परत प्रॉपर डायट आसना, आमचे फास्ट फूड आनी भायले खावप अशे भुरग्यांचे खूब त्या खातीर जाता ते. मागीर तुजी लॅक ऑफ एक्सरसायज, आतांच्या भुरग्यांक नो प्लेईंग एक्टिविटीज ना, कांय ना, सो टी वी पळोवप, बसप ऑल द टायम ओवर द स्क्रीन हें कारण आसता. आनी ते पी सी आपले पिरियड्स आसता पळय, ते भुरग्यांचे 5 महिने पिरियड सुद्दां जायना अशी सुद्दां म्हाजे कडेन पेशंट्स येयल्ली आसा पी सी ओ डी घेवन. आनी वेट फर्स्ट म्हणटा हांव तेंचे फर्स्ट म्हणटा वेट करून तांकां हांव सांगता 50% म्हाजे कडेन, एक्च्युली म्हाजे कडेन 100% म्हाजे कडेन आसता, पूण तांकां हांव एनकरेज करपाक सांगता 50% म्हाजे कडेन, 50% तुमचे कडच्यान येवंक जाय. आनी तितून हांव तांकां फर्स्ट म्हटल्यार एक्सरसायज व्हेरी कंपलसरी, पॅल्वीक बटरफ्लाय एक्सरसायज ती हांव तांकां करूंक लायता. ऑल द एक्सरसायजीस डायटाचेर घालता तांकां, डेफिनेटली डायटाचेर घालता, आनी प्लस तांकां होमिओपॅथीक मेडिसीन दिता. एन्ड आय हॅव गॉट गूड क्युअर्स एन्ड गूड रिजल्ट्स, 100% रिजल्ट्स मेळ्ळे आसा. अशी पेशंट येयलेली आसा की 5 महिने पिरियड जायना, 4 महिने देव ऑन हॉर्मोन्स, देव आर टेकिंग मेडिसिन फ्रॉम अदर सिस्टम, देव ऑन हॉर्मोन्स टॅबलेट्स ऑर स्टिरॉयड टॅबलेट, एन्ड दॅट वेन दे आर टेकिंग दोज मेडिसिन दे इज टू गॅट पिरियड्स. बट नाव द थिंग इज लायक आफ्टर कमिंग यर इट इज लायक वी डोंट गीव हॉर्मोन्स, वी स्टिम्युलेट युअर बॉडी. Stimulate your body. And everything is, including water, how much water intake, everything I guide them till the time they are properly treated. And once they get their regular periods, after 4 to 5 months, I ask them to do ultrasound and we get definite result. Cyst melts down.
1: म्हणजे डॉक्टर तुमचे कडेन उपाय भरपूर आसा, पूण तुमी सांगूंक सोदता त्या बरोबर 50% जर तुमचे कडेन आसा जाल्यार 50% त्या पेशंटाच्या हातीन आसा बरो डायट घेतला. आमी मुखार येवया आनी जर तुमकां डॉक्टरा कडेन उलोवपाक जाय, तुमचे प्रश्न विचारपाचे आसा जाल्यार डॉक्टर रेशमा सावंत आमच्या स्टुडियोन उपस्थित आसा. तुमी डायल करूं शकता.

ਤਾਂ ਨੰਬਰ 08322224457 ह्या नंबराचेर 1 ते 2 वरां मजगती आमची ही कार्यावळ FM रेनबोर आता सध्या चालू असा आणि तुम्ही फोन करू शकता. ऐकूया हे गीत.

0: हॅलो डॉक्टर, ही लाईव्ह फोन इन कार्यावळ तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजीच्या एफ एम रेनबोर. आणि 1 वर जाऊन 21 मिनटं आणि 17 सेकंद जातात. कार्यावळ मुखार वरता आणि दोतोराक उदळ तुम्ही म्हटलेले जसे डँड्रफ बद्दल आम्ही उलयताली. डँड्रफ आजकाल सगळ्याच भुरग्यांनी आमकां दिसत, भुरगीं तशीं जाणटी कोणाकूय जावं येता. तर दोतोर, हे डँड्रफा खातीर खुबशे प्रॉब्लेमूय जाता, हेअर फॉल बी जाता. सो तुमी तेजेर उपाय डँड्रफाचेर कितें आसा तुमचो?
1: फर्स्ट ऑफ ऑल हांव स्ट्रेस करता ऑन प्रिकॉशन, बिकॉज आय बिलीव प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर. हे म्हाजे अशें हें आसा की सगळ्यांक पयलीं प्रिकॉशन्स घेवपाक जाय. जशें की आतां कॉज ऑफ डँड्रफ कितें आसा, अनहायजिनीक हँडलींग ऑफ हेअर, ओके, ऑयली स्काल्प, मागीर युजींग अदर फॅमिली मेंबर्स डेली, लायक सपोज कोम यूज करपाक जायना दुसऱ्या फॅमिली मेंबर्साचे, आपल्या भाव भयणाचे सुद्दां टॉवल यूज करपाक जाय, बिकॉज दॅट इज द सोर्स ऑफ इन्फेक्शन. कॅन ट्रॅवल इन्फेक्शन कॅन ट्रॅवल थ्रू दॅट. न्युट्रिशन डेफिशियंसी असल्या कारणांक ते डँड्रफ जावंक शकता, इम्युनिटी कमी असल्या कारणान ते डँड्रफ जावंक शकता. सो बेसिकली आमी कितें करपाक जाय, बरें हेअर वॉश करपाक जाय. आनी जशें आमी तुमकां सांगलां पळय, डॉक्टर रेश्मा, झिरो डँड्रफ.

0: ऑफ फॉर्मुला जे हांवें काडलेले आसा ते एप्लाय करा तुमी. तेजे बरोबर आमकां हेअर लॉस जाता पळय ते आमी कशें अवॉयड करपाचे तेज्या बद्दलूय तुमकां सांगता. जशें की आतां आमी हेअर लॉस कॉमन कॉज जाला, प्रत्येक मनशाक पळय ते हेअर लॉस आसता, कारण वेगळें आसता. आतां रिसंट कितें जालां, स्ट्रेस इज अ मेजर प्रॉब्लम. प्रत्येक मनशाक आपले स्ट्रेस, स्टुडंट्साक आपले स्टडीचे स्ट्रेस आसता. लेडीज आसता ती मल्टी टास्क टास्क आसता, सगळें काम कर हें कर, तेंचे स्ट्रेस आसता, रिलेशनशिपाचे स्ट्रेस. सो हेज्या खातीर वी हॅव टू रिलीव द स्ट्रेस फर्स्ट थींग, आनी ते यू कॅन डू इट बाय युअर सेल्फ. गो आवट वीथ युअर फ्रेंड्स, डू सम मेडिटेशन, डू सम एक्सरसायज. हेज्या वयल्यान तुमचे स्ट्रेस रिलीव जाले, जाल्यार तुमचे द कॉज ऑफ हेअर फॉल इज बिकॉज ऑफ स्ट्रेस, ते तुमचे कमी जावंक शकता. सेकेंड, न्युट्रिशनल डेफिशियंसी. आपूण हें जेवणान आयर्न रीच फूड खावपाक जाय, झिंक आसूंक जाय जेवणान, विटमीन डी. आजकाल कितें आसा, आमचें सन एक्सपोजर जायना त्या कारणान आमचें विटमीन डी बॉडीन खूब कमी आसा, आनी तें सुद्दां एक कारण आसा नाव डेज फॉर कॉजिंग मेनी इलनस. ओके, प्रोटीन डायट, प्रोटीन रीच रीच डायट घेवपाक जाय. ओके, मागीर
1: म्हणजे ट्रिटमेंट स्किनी कडेन जर आमी येता,
0: हेरा खातीर स्पेसिफिकली हेरा खातीर. सम हेअर लॉस इज बिकॉज ऑफ जेनेटीक कॉज, तेज्या खातीर आमी कांय करूं शकना. सो इट इज इट शूड बी एक्सेप्टेड एज इट इज. सम कॉजीज आर बिकॉज ऑफ एक्सेसीव यूजींग ऑफ शॅम्पू, तेज्या कारणा खातीर जाता. शॅम्पूज या कॅमिकल्स या ओवर वॉशिंग ऑफ युअर हेअर, तेज्या कारणा खातीर मॉश्चर तुजें वयता. जे केसाचे इम्पॉर्टन्स न्युट्रिशन्स आसता जे वॉश जावन वयता, ते ओवर वॉशिंग सुद्दां करपाक जाय.
1: थोड्यांक संवय आसता पळय दोतोर की सदांच माथ्यार न्हांवप,
0: सदांच, आनी आतां गर्मेन तिन्ना माथ्यार न्हांवप, दोन अशें आसता थोड्यांचे.
1: तुमच्या म्हणण्या प्रमाणे म्हणजे मनशान म्हणजे जेन्ना चड करून लांब केस आसता जाल्यार माथ्यार कितले वेळान न्हांवचे, म्हणजे डेली न्हांवप?
0: लेडीज प्रिफरेबली विकान तिन्ना. ओके, ओके, एंड दॅट टू बाय टेकिंग प्रॉपर केअर.
1: दोन दिसांनी एकदा
0: यू हॅव टू टेक प्रॉपर हेअर केअर. जस्ट धुवपाचे अशेंच नासता, तेंकां बरें मॉइश्चरायझर जाय, तेंकां कितें जाय ते न्युट्रिशन दिवपाक जाय. वी गेट इट फ्रॉम प्रोडक्ट्स विच आर दे इन मार्केट. हेअर स्पा आसता, मागीर तुमचे हेअर मास्क आसता विच इज मेड फ्रॉम नॅचरल प्रोडक्ट्स, ते बी तुमी यूज करूं शकता. ओके, मागीर तुमी हेअर केअर प्रॅक्टीस व्हेरी इम्पॉर्टंट. केस कशें आसता, लोक कशें उगयता, एकूच डायरेक्शन दवरपाक जाय वयच्यान सकयल, म्हणजे फ्रॉम द हेड टू बिलो अशें एकाच डायरेक्शनान उगोवपाक जाय. आयज तूं ह्या डायरेक्शनान उलय, फाल्यां त्या डायरेक्शनान, तेजे दॅट ऑल्सो वील बी द कॉज फॉर हेड ब्रेकेज. ओके, मागीर हेअर स्टायलींग टूल्स जे यूज करता, जे हीट हीट यूजींग, लायक हेअर ब्लो करता आसतना या स्ट्रेटनींग आयन्स यूज करता, डेली यूज करपाचे नासता ते, तेज्या खातीर सुद्दां तुजे केस तुटू शकता. मागीर तुमचे टायट हेअर टायींग, टायट क्लिप्स घातले, ते कॅमिकल ट्रिटमेंट फ्रिक्वंटली केले जाल्यार तुमचे केस तुटू शकता.
1: आतां सध्या आमी फॅशन पळयता पळय, सगळीं जाणां आपले केस स्ट्रेट करपाक सोदतात, तेजेर डॉक्टर तुमचें कितें म्हणणें आसा? केस स्ट्रेट करप हें कितलें योग्य आसा, आनी तेय बी आतांची सामकी यंग भुरगीं म्हणजे वयान आयिल्लीं आसता, ती भुरगीं आतां त्या ट्रेंडा कडेन वळत गेली.
0: एक्चुली न्हू, जें कितें तुका करपाक जाय कॅमिकल यूज, यू शूड डू इट आफ्टर 18 इयर्स, अशें म्हाजें रिकमेंडेशन. एक्चुली इट इज वेरी कॉमन, यू हॅव टू डू आफ्टर 18 इयर्स.
1: 18 वर्सां
0: उपरांत करपाचें, कांयच स्किनींग तेज्या पयलीं कांयच तुमी स्किनींग करपाक वचपाचें, बिकॉज इट इज नॅचरल, एन्ड यू नॅचरल, सगळें नॅचरल आसता त्या टायमार. आनी थोडे आसता की तुजी ग्रोथ जाल्ली नासता, आनी तूं ते डॅमेज करता ग्रोथ जावच्या पयलींच. सो आफ्टर 18 यू डू इट, बट वेन यू आर डूइंग इट इन प्रोपर पार्लर्स एन्ड प्रोपर ट्रिटमेंट. ओके, आतां रिसंटली खुबशे अशे ट्रिटमेंट येयला जे थोडे कॅमिकल्स मातशे कमी आसा यूज जाता, लायक हेअर स्ट्रेटनिंगाक बी. ते तुमी वचून पार्लरान तेंचे कडेन उलोवन पळया की कितें कितें यूज जाता, कशें कशें तेजे सायड इफेक्ट्स आसता. ओके, आनी हेअर स्ट्रेटनींग केले जाल्यार तेज्या उपरांत तुमी हेअर स्पा करून घ्या, हेअर मास्क, ते तुमी तुमच्या पार्लरान वचून तेंचे कडेन उलोवन ते करून घेवपाचे, जशे हेअर ट्रिटमेंट करून घेवपाचो. अशेंच हेअर स्ट्रेटनींग केले सोडून दिवपाक, तेंकां न्युट्रिशन दिवंक जाय, तेंकां कंडिशनर घालपाक जाय, तेंकां मॉइश्चरायज करपाक जाय केसां, अशें खुबशें कितें कितें आसता. ओके, मागीर स्काल्फ इन्फेक्शन इज ऑल्सो अनादर कॉज फॉर डँड्रफ. या रिंग वॉर्म इन्फेक्शन सुद्दां जाता लोकांक केसान. ओके, सो आतां समर सिजन स्टार्ट जाल्लो आसा, आतां स्विमींग पुलान वचपाचें लोकांचें चालू आसा, फार्मान वयता स्विमींग पुलान, अशें केसीस येता की फार्मान वचून मागीर फंगल इन्फेक्शन जालें. अशें फार्माचें स्पेशली नांव घेयना, पण आमी डॉक्टर स्विमींग करून गेल्लीं तेन्ना आमकां फंगल इन्फेक्शन इज कॉन्टेजियस, सो डॉक्टर आमकां फंगल इन्फेक्शन. आनी ते अशे लोक आसता की ह्या टायमार सुद्दां ते मेन मेचर आतां जालें की रोखडे येना, 4-5 म्हयने आपूण ओन ट्रीट करता.

0: मागीर येता जेन्ना तें खूब स्प्रेड जाता तेन्ना तें इचींग इतलें हॉरेबल जाता तेन्ना तीं येता.
1: तेजेर उपाय कितें दोतोर? कित्याक आमी आतां पिकनिकेक बी आतां चडशे आमी पळयता की सगळीं जाणां फार्मान धांवतात आनी हांव अशें म्हणना ओके सगळेंच पूल वायट आसा.
0: फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे आपणें आतां कितें आसा तुमी वयता न्हू फार्मान वयता नॉट बॅड इट इज गूड. थंय कशें हायजीन मेनटेन करता तें पयलीं प्रायोरिटी पळोवपाक जाय. कशें सेकेंड थींग तुजें हायजीन तुवें पळोवंक जाय. आफ्टर गोईंग टू द फार्म यू हॅव टू सी दॅट यू टेक अ शावर आफ्टर दॅट वॉश युअर बॉडी वीथ गूड सोप ऑर क्लीन इट वेल. ओके कितें कितें आसा तें उरले बॉडी केन्ना केन्ना थोडी फार्मांतल्यान डायरेक्ट चेंज करता अशें आसूंक जायना. बॉडीचेर उरलें जाल्यार तुका इन्फेक्शन कॅच जावंक शकता
1: आनी
0: स्किनाचें इन्फेक्शन जावंक शकता.
1: क्लोरिना खातीरूय म्हणजे काळी जातात केन्ना
0: स्कीन आनी केंसूय वता. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आफ्टर यू कम आउट फ्रॉम द स्विमींग पूल यू हॅव टू टेक अ शावर. ओके क्लीन युअर सेल्फ वेल ड्राय युअर सेल्फ वेल व्हेरी इम्पॉर्टंट वेटनेस शूड नॉट बी देर. ड्राय युअर सेल्फ वेल वेअर क्लीन क्लोथ्स.
1: म्हणजे तुम्ही म्हणटा अंग सुखे दवरप बरे बरे सुती
0: आसता.
1: आमी फुडें येवया हेचेर आयकू एक गीत कांतार आसा आय लव्ह यू.

0: एफ एम रेनबो ट्यून इन केला 105.4 MHz आणि हॅलो डॉक्टर ही कार्यावळ चालू असा, लाईव्ह फोन इन कार्यावळ जाऊन असा आणि आमच्या स्टुडिओत असा डॉक्टर रेश्मा सावंत. तुम्ही मुजरत फोन करचे, आमचे फोन नंबर असा 08322224457. तुमचे प्रश्न तुम्ही दोतोराक विचारू शकता. दोतोर, ह्या कार्यावळीत चडशे तुम्ही हेअर फॉला बद्दल सांगले, तर आणिकूय आम्ही जाणा जाऊंक सोदता हेअर फॉलाचे कॉजीस कितें, म्हणजे कितें अशें कारण आसा की हे हेअर फॉल जाता.
1: चडशे कारणां हांवें तुका सांगलेले आसा, तरी म्हजे कडेन थोडे आसा, जशें की हॉर्मोनल चेंजीस प्रेग्नन्सी टायमार जेन्ना न्युट्रिशनल आमचे खुबशे न्युट्रि

0: न्यूट्रिशन्स युटिलायज जाता बाय द फिटस भुरगो आसता पोटांत तेन्ना आमचे हेअर लॉस जावंक शकता. लॅक्टेटींग मदर जी आवय दूद दिता भुरग्यांक तेन्ना हेअर लॉस जाता. ओके, मागीर आमचे पी सी ओ डी तुमकां हांवें सांगलां सिस्ट जाल्लें आसा तेन्ना तेन्ना हेअर लॉस जाता. थायरॉयड प्रॉब्लम आसले, मेनोपॉज म्हणजे जेन्ना एक सादारण बायल मनीस 40 पावता तेन्ना तांची मानसीक पाळी बंद जाता तेन्ना एक हेअरफॉल जाता. ओके, हे हॉर्मोनल चेंजीस खातीर, हे बॉडीन आमचे चेंजीस जाता त्या कारणा खातीर जाता. थोडे अशे आसता की एनवायरमेंटल चेंजीस आसता, जशें की रिकडन एक्सपोजर्स टू पोल्युशन्स म्हणजे गाडयेचे वारें, म्हणजे पोल्युशन्स आसता हवामाना खातीर, फॅक्ट्रीचे हवामाना खातीर. सो हे कारणा खातीर आमचे हेअर लॉस जावंक शकता. मागीर रिकरंट एक्सपोजर टू यू वी रेडिएशन्स, आजकाल आमी खुबशे रेडिएशन्स ऑल ओवर कॅमिकल्स यूज जाता, सो तेजे रेडिएशना खातीर. सो तेका तुमी प्रिकॉशन करूंक शकता, यू कवर युअर हेअर, कवर युअर हेअर वेन यू आर गोईंग आउट, व्हेरी इम्पॉर्टंट.
1: कवर युअर हेअर म्हटल्यार डॉक्टर एक इंटरप्ट करता, चडशे लोक न्हू म्हणजे हांवें पळयला की हेल्मेट घालपाक सोदना, कित्याक ते म्हणटा कितें ना म्हाजे केस गळटा हेल्मेट घातल्यार अशें म्हण. तांकां कितें उपाय आसा म्हणजे कितें खरें हें कितें हेल्मेटान जावं शकता अशें काय, ताणें कितें स्काफ घालचो आनी मागीर हेल्मेट.
0: हेल्मेट म्हणजे ते जेन्ना तूं गाडी चलयता आसतना मुवमेंट जाता, त्या कारणा खातीर हेअर तुटूं शकता हेल्मेट म्हणून ती तशी म्हणटा आसता. त्याच्या वयर तुम्ही किती सिंपल पहिली एक स्काफ घाला, सगळे केस कवर कर, त्याच्या वयर हेल्मेट घाल.
1: अदरवाईज म्हणजे हेल्मेटा खातीर जायना हेल्प
0: ना हेअर. आता तू खंयसर इवन तू वाऱ्यान सुद्धा गेले जाल्यार हेअर फॉल जावंक शकता, की तू फास्ट वाऱ्यान गेले जाल्यार हेअर फॉल, तुझे हेअर डेलिकेट आसा जाल्या तुजे जर हेअर स्ट्रॉंग आसा तुझ्या हेअराक काय जावचे ना. म्हणजे ते स्ट्रेंथ कम फ्रॉम इनसायड, तुजी बॉडीचे न्युट्रिशन कशें आहा, इम्युनिटी कशी आहा, त्याच्या वयल्यान तुज्या केसाची स्ट्रेंथ आसता. सपोज तुजे केस सामकेच वीक आसा जाल्यार ते पडून वयतलेच, वाऱ्यान तुजो फास्ट बायकान गेले तर वयतलेच. सो बेस्ट थींग हेल्मेट वेअर करपाक जाय ना न्ही, तेज्या पोंदाक तुमी एक बरोसो एक सॉफ्टसो कपडो घाला केसांक, बरें सॉफ्ट बांदून दवरा, तेज्या वयल्यान हेल्मेट घाला. सो हेल्मेट तांकां कितें आसा जड आसता न्हू, सो ते लागता आनी त्या कारणा खातीर केस उडटा. ते बी खरें कारण आसा, पूण तुमी हें करूं शकता प्रिकॉशन.
1: हेच जालें एक हेअरफॉलाचें, तशेंच तुमी स्किनूय ट्रीट करता म्हटलें,
0: हय,
1: तर त्या संदर्भान कितें?
0: ओके, स्कीन कशें आसता ना तूं, आमचें स्कीन, आमचे आतां फूल बॉडी इज कवर्ड बाय स्कीन, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, आनी सामकें आपणें खूब कॅर घेवपाक जाय स्किनीचें. फर्स्ट म्हणजे हांव तुमकां सांगता कितें कितें करपाक जाय स्किनीचें कॅर घेवपाक. फर्स्ट म्हटल्यार उदक, उदक सामकें गरजेचें, प्लॅन्टी ऑफ वॉटर घेवपाक जाय. डिपेंड ऑन द बॉडी वेट, तेज्या बद्दल एवरी पर्सन वेरी आसता, अशें ना की 3 लिटरूच घेवंक जाय या 4 लिटर घेवंक जाय अशें ना. एवरी पर्सनाची बॉडी डिफरंट आसता, अकॉर्डींग टू दॅट यू हॅव टू टेक द वॉटर. ओके, मागीर स्किनींग खातीर पळय, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट तुमची टुवायज इन अ वीक एक अलोविराचे मॉइश्चरायजर घेवन तुमी स्किनींग लाया आनी दवरा, या यूज मॉइश्चरायजर रेगुलरली स्कीन हायड्रेट उरपा खातीर, की आमी खुबशे एक्सपोजर करता सो स्कीन आमची पाड जाता, सो तेज्या खातीर आमकां खूब मॉइश्चरायजर लावन बी अशें दवरपा. आतां ड्युरींग समर सिजन व्हेरी इम्पॉर्टंट यू टू टेक एक्स्ट्रा कॅर ऑफ युअर स्कीन. ओके, आतां तुमी कॅमिकल यूज करता, मेकअप यूज, डेली यूज मेकअप ओके, बट यू शूड रिमूव इट प्रॉपरली. सो डेली यूज मेकअप करें तेजे कॅमिकल्स कसले आसा ते पळय, नॅचरल प्रोडक्ट्स यूज करें अदीक बरें. सो डेली यूज करता जाल्यार तेज्या खातीर तुमी सी दॅट यू रिमूव इट प्रॉपरली बिफोर, एटलिस्ट बिफोर गोईंग टू द बॅड, कीप युअर फेस क्लीन, डोंट अप्लाय एनीथींग, कीप इट क्लीन अँड नायस. ओके, मागीर ईट प्रॉपर फूड, ऑयली जास्त जेवण खावं नाका, जास्त स्पायसी आसता ते खावं नाका, प्रिफरली गो फॉर अ होम कुक्ड फूड, डोंट गो फॉर द फास्ट फूड या फास्ट इजिली प्रिजर्वेटिव्ह आसता तसले फूड अवॉयड करा, स्किनींग खूब डॅमेज जाता तेज्या कारणान. आतां इनिशियली जायना, बट इन लाँग टर्म जो पळोवंक गेल्यार इट्स इज गोईंग टू कॉज लॉट ऑफ डॅमेज टू स्कीन. चड जाता तितले सॅलड्स, फ्रूट्स खावपाचे, प्रोटीन डायट घेवपाचे, आयर्न रीच डायट घेवपाचे, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लेडीज आयर्न रीच डायट. ओके, मागीर हें बी सांगता तुमकां, फेस जो आसा न्हू एक 2 टायम तर दिसाक धुवपाक जाय आनी इट शूड बी क्लीन व्हेरी वेल. ओके, आनी डोंट यूज इट, डोंट वॉश इट टू मेनी टायम्स ऑल्सो, बिकॉज टू मेनी वॉश एज आय टोल्ड बिफोर, चड टायम जर तूं परत परत धुवंक गेले जाल्यार तुजें मॉइश्चर वचूं शकता स्किनीचें, सो यू हॅव टू टेक कॅर ऑफ दॅट.
1: ह्यो जाल्यो सगळ्यो काळजी. आतां तुमच्या क्लिनिकान चडशे खंयचे पेशंट आयल्या, म्हणजे जनरल सुद्धा पेशंट तुम्ही ट्रीट करता, जाल्यार तुमकां खंयचो अणभव आयला तुमच्या पेशंट?
0: हांव तुमकां एक

0: फुल सोल्युशन येता फॉर एक्नेज जर आसा आतां यंग टिनेजांक एक्नेज सदांच आसता तुमी आयकलां आसतलें तेजे खातीर डार्क सर्कल्स पिगमेंटेशन ड्युरींग प्रेगनन्सी तुमकां पिगमेंटेशन जाता ह्या ज्या एज जाली 45-50 एज जाली की पिगमेंटेशन जाता फेसाक आनी इट फेस म्हणजे एक इम्पॉर्टंट पार्ट यू नो कॉन्फिडन्स लेवल तुमचे बरें आसले फेस आहात तुमचो कॉन्फिडन्स इतलो बरो वाडटा सो तेजेर फोकस करून हांवें हे प्रोडक्ट तयार केल्ले पोल्स ओपन पोल्स रिंकल्स ते कवर्स करता मागीर तुजे व्हायट हेड्स ब्लॅक हेड्स हे तुजे कवर करता सन टॅनिंग आसा जाल्यार ते तुका क्लीन करता सन स्पॉट्स जे जाता अशे अशे काळे स्पॉट्स पडटा पळय ते सुद्दां ते क्लीन करता इवन टोन म्हणजे थोड्यांची तकलेक मातशी स्कीन काळी आसता गाल मातशें गोरें आसता अशें ते इवन टोना खातीर सुद्दां ते क्लियर करता इवन जे लिप्स आफ्टर प्रोलॉंग यूजींग ऑफ लिपस्टीक कॅमिकल्स जे लिप्स डार्क पडले आसा ते सुद्दां तुजे ते क्युअर करता सो दीस मॅडिसीन तूं मॅडिसीन म्हणजे ते सिरम ते कितें करपाचें फक्त तुज्या बोटांनी घेवपाचे दोन तीन ड्रॉप्स आनी युअर सर्क्युलर मोशनान तुज्या फूल बॉडी तोंडाक लावपाचे इवन नॅकाक सुद्दां पिगमेंटेशन गेल्लें आसा ल्हान ल्हान भुरग्यांक थोड्यांक नॅक पिगमेंटेशन जाता ब्लॅक कलर ते सुद्दां ते मॅडिसीन लावन घेतले बट इट इज नॉट लायक इमिडियट आयजूच लायले हा जातलें अशें ना डेट वील टेक फॉर एटलीस्ट थ्री मंथ्स म्हणून हांव अशें म्हणना की थ्री मंथा उपरांत दिसतलें ना स्लोली स्लोली यू वील सी द चेंजीस रिसंटली हांवें एक 60 इयर्सची एक लेडी तिका फूल चिक्स तिचे सगळे फूल अशे काळे जाल्ले सो तिका हांवें ते मेडिसीन दिल्ले विदीन 5 डेज तिणें म्हाका कॉल करून सांगले डॉक्टर ते खूब लायट जाले आनी आपल्याक खूब बरें दिसता म्हणजे खूब फेस क्लीन जाले अशें म्हण बाकीचे स्कीन तिची क्लीन जाली ती म्हणजे फूल तोंडाक तेणें लायले सो तुजी स्कीन खूब क्लीन जाली इवन यंग भुरगीं आसता पळय टिनेज एन ऑल पिंपल्स अशी तेंकां आतांच्या भुरग्यांक खूब आसता पळय पिंपल दे ते सुद्दां लावन इतले ग्लोईंग फेस जाता आनी पिंपल वयता ते वयता प्लस फेस इतलो ग्लो आनी इतले वायब्रंट दिसता की खूब म्हणजे हो प्रोडक्ट तुमी यूज करून पळोवपाक जाय अशें म्हाजें म्हणणें सेकेंड हांवें तुमकां सांगलां ऑलरेडी उडयला झिरो डँड्रफ फॉर्मुला विदीन 20-25 डेज डँड्रफ फूल वयता म्हाजे कडेन टेस्टमॉनी आहा हांवें केसीस क्युअर केल्या इन माय क्लिनीक सो तेच्या वयल्यानूच हांव तुमकां हें सांगता हे अशें 20-25 डेजान तुमी लायले ते शुअर डँड्रफ वता सेकेंड म्हटल्यार दीस इज ऑल्सो सेम थींग टेक फ्यू ड्रॉप्स इन युअर हँड फिंगर टिप्स आनी स्कल्पाक मसाज करपाचे लावपाचे रातचें लावन दवरपाचें सगळे प्रोडक्ट दिसाचे कांय ना रातचें रावपाचे आनी सुशेगान न्हिदपाचे सकाळीं उठून वॉश करपाचे खूब इफेक्ट येता मागीर आमी आमचे हेअर ग्रोथ फॉर्मुला केल्ले आसा हांवें डॉक्टर रिश्माचो हेअर ग्रोथ फॉर्मुला केल्लो आसा हें न्हू तूं जर रेगुलर यूज कर डेली यूज करता तुजें स्कीन ऑयली हेअर तुजें ऑयली बिली कांय जायना सो नॉर्मल तूं यूज करूं शकता डेली एट नायट एन्ड यू आफ्टर माय वन मंथ यू कॅन सी अ स्मॉल बेबी हेअर कमींग अप फ्रॉम द स्कल्प इतलें इफेक्टीव आसा मॅडिसीन हें ओके मागीर आमी एंटी फंगल एक्सटर्नल एप्लिकेशन फॉर्मुला तयार केल्लो आसा तें सुद्दां एकदम बेस्ट आसा टिंक्चर फॉर्मुला ते कॉटनान घेवन तुमी ते खंय खंय फंगल इन्फेक्शन जाला थंय तुमी लावपाचे अलॉंग वीथ इंटरनल आ इंटरनल मॅडिसीन इज वेरी मस्ट बॉडी क्लीन जावपाकूच जाय इंटरनली प्लस अदर प्रिकॉशन जे तुमकां सांगला टेक प्लेंटी ऑफ वॉटर न्युट्रिशन हे सगळे घेवन तुमी ते बेस्ट रिजल्ट मेळटा आनी हे हांवें म्हाज्या क्लिनिकान केल्ले आसा फ्रॉम लास्ट 10-12 इयर्स आय एम डुईंग इट एन्ड आय एम गेटींग गूड रिजल्ट एन्ड एवरीबडी शूड गो फॉर इट
1: ना खूब बरें सांगलें डॉक्टर म्हणजे अशें ना की कित्याचेर उपाय ना उपाय हो सगळ्याचेरूच आसा अशें तुमचें म्हणणें पूण फक्त आपणें आपल्याची काळजी घेवप आनी तशें तेज्या खातीर आपणें मॅडिसिनूय सायमल्टेनियसली चालू दवरप पूण केन्ना केन्ना कितें आसता एक डिजीजा खातीर तेजो सायड इफेक्ट दुसऱ्या हेचेर जाता आनी बदलता चडशे आमी म्हणटा थायरॉयड प्रॉब्लेम आसता आनी थायरॉयडा खातीरूय तेजे असर दुसऱ्या हेचेर जावं शकता तेजेर कितें उलोवणें तुमचें
0: थायरॉयडा खातीर दुसरे जे म्हणजे म्हाका कळ
1: म्हणजे टॉन्सिल्स आसता जाता
0: ओके ओके टॉन्सिला बद्दल तुमी ओके हांवें टॉन्सिलाची केसीस म्हाज्या क्लिनिकान खूब क्युअर केल्ली आसा खुबशीं ल्हान भुरगीं आसता पळय मोस्टली दे कम वीथ कोल्ड अँड फ्रिक्वंट कोल्ड परत परत थंडी जाता रिकरंट कोल्ड जाता अशें पेरंट्स सांगता येवन जेन्ना आमी इनिशियली आसता पळय जेन्ना हांव मॅडिसीन दिता तेन्ना ते टॉन्सिल्स तितले दिसना पेशंट जस्ट फॅरिंग्स कंजेस्टेड दिसता होमिओपॅथी जेन्ना तूं स्टार्ट करता पळय तेन्ना ते टॉन्सिल्स तेजें जें इन्फेक्शन आसा न्हू जाल्यार टॉन्सिलाचें इन्फेक्शन एवरी सेकेंड विजीट येता थर्ड विजिटाचें तें टॉन्सिल इन्फेक्शन तुका दिसूंक येता की ते रिकरंट कोल्ड वॉज बिकॉज ऑफ टॉन्सिल इन्फेक्शन सो होमिओपॅथिकान आमी तेका मॅडिसीन दिता जें एक 6 मंथ्स कोर्स आसता या 4 मंथ्स कोर्स आसता डिपेंडींग ऑन द ईच पर्सन इट इज नॉट कंपलसरी ऑर मँडेटरी दॅट 6 मंथ्सूच आसपाक जाय अशें ना तुका एक मनशाक एक म्हयन्यानूच क्युअर मेळूंक शकता एक मनशाक 3 म्हयन्यान क्युअर जाता

0: हॅलो डॉक्टर एफ एम रेनबो लाईव्ह फोन इन कार्यावळ तुम्ही पळता आणि आमच्या स्टुडिओत उपस्थित असा डॉक्टर रेश्मा सावंत, होमिओपथीचे हो डॉक्टर असा. आणि तुम्ही तांकां फोन करू शकता. आमचो फोन नंबर असा 08322224457 ह्या नंबराचेर. तर दोतोर, तुम्ही जाय ती म्हायती आमकां आयज दिली आनी ह्या कार्यावळीत सगळ्यांक मेन मुद्दो म्हणटा तो तुमची मॅसेज. तुमच्या मॅसेजीक आमचे जे आयकुपी आसा ते आतुरतेन रावल्ले आसा. सो दोतोर, तुमी कितें मॅसेज दिवंक सोदता?
1: ओके, ही मॅसेज आसा एवरी पर्सना खातीर. ओके, हेल्थ इज वेल्थ, अशें आमी सगळीं मानून वचपाक जाय. आनी हेल्था खातीर जे प्रिकॉशन, जे कितें कॅर घेवंक शकता ते आमी घेवपाक जाय. ओके, फर्स्ट म्हटल्यार प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर, अशें म्हाजें म्हणणें आसा. सो प्रिवेंशना खातीर पळय, आमची फूल बॉडी जी आसा न्हू, 50-80% मेड अप ऑफ वॉटर. सो वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट एन्ड यू हॅव टू ड्रिंक एटलिस्ट 3 लिटर ऑफ वॉटर डिपेंडींग ऑन युअर बॉडी वेट. व्हेरी इम्पॉर्टंट. सेकेंड पॉयंट म्हटल्यार एक्सरसायज. एवरी पर्सन हांव सदां आयकता पेशंट म्हणटा म्हाजे कडेन टायम ना. टायम कोणाच कडेन आसना, टायम काडचो पडटा. 15 मिनट्स एक्सरसायज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हडली एक्सरसायज मशीन वेट मशीन्स घेवन बी करपाची गरज ना तुका व्हडली एक्सरसायज, बट यू कॅन डू स्मायल एक्सरसायज. जशें 15 मिनट्स स्मॉल वॉक करूं शकता या मसल स्ट्रेंथनींग एक्सरसायज तुमी करूं शकता. 15 मिनट वॉक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द हार्ट. एवरी डे जावपाकूच जाय. एटलिस्ट 15 to half an hour चलपाकूच जाय. आतां आमचे कडेन गाडयो आसात, आमकां चलपाक टायम ना, बट यू शूड मेक अ पॉयंट डॅट यू वॉक एटलिस्ट फॉर 30 मिनट्स. ओके, सेकेंड म्हटल्यार मॅडिटेशन. मॅडिटेशन म्हणजे व्हडलें कांय करपाचें ना. 15 मिनटांनी दोळे धापपाचे आनी फोकस ओन्ली ऑन युअर सेल्फ फॉर 15 मिनट्स. दीस वील डेफिनेटली रिलीव युअर स्ट्रेस. तुजे ब्रिदींग पॅटर्न्स कॉन्सन्ट्रेट करपाचे, तुका खूब स्ट्रेस रिलीफ मेळटा ह्या कारणा खातीर. थर्ड म्हणजे बॅड हॅबिट्स जे आसात, जसे स्मोकींग, आल्कोहॉल, कन्झम्पशन ऑफ ड्रग्स शूड बी अवॉयड. बंद करपाक जाय सगळे ऑलमोस्ट. स्ट्रेस रिड्युसींग तुका सांगले हांवें ऑलरेडी. मॅडिटेशन. मिल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आतां आमी जेवता खाता सगळें करता, तर सगळ्यांक खबर आसा की कितें खावपाचें, कितें ना खावपाचें. पण खावन जालें न्हू की 10 मिनटां एक स्मॉल वॉक करपाकूच जाय, मॉर्नींग आसूं या नायट आसूं. डिनर टायम, डिनर टायम एक इम्पॉर्टंट मॅसेज आसा की अशें म्हटलां की ब्रेकफास्ट किंग सारखो खावपाक जाय आनी डिनर बेगरा सारखें खावपाक जाय. जाता तितलें कमी डिनर घेवपाक जाय, ऑर यू कॅन कंज्यूम फ्रूट्स एन ऑल डिनराच्या जाग्यार. बट व्हेरी इम्पॉर्टंट की डिनर तुजें जाता तितलें 8 पर्यंत सोंपोवपाक जाय, आनी तेज्या उपरांत 10 मिनटांची वॉक इमिडियटली आफ्टर डिनर ऑर इमिडियटली आफ्टर लंच. डोंट गो टू स्लीप. मेक अ पॉयंट एट एटलिस्ट 1 hour, 1/2 hour टू ते स्पेस दवर. वॉकिंग कर जावं आनी कितें मायल्ड एक्सरसायज, ब्रिदींग एक्सरसायज कर, पूण इमिडियटली डोंट गो एन्ड स्लीप, बिकॉज दीस कन्वर्ट युअर कार्ब्स इन टू शुगर, ते वीच इज व्हेरी हार्मफूल दीस डेज. सगळ्यांक तुमकां खबर आसा, 30-40 क्रॉस जाले की डायबिटीज, कॉलेस्ट्रॉल, हायपरटेन्शन हें आतां कॉमन सगळ्या लोकांक जाल्लें आसा. आनी हें कारण आसा अशें डायटाचे खातीर. मेन पर्पज डायट एन्ड लॅक ऑफ एक्सरसायज इज द कॉज फॉर ऑल दीस थिंग्स. स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. 8 hours स्लीप सगळ्यांक खबर आसा, आनी आतांच ते पॉसिबल जायना, बट यू शूड ट्राय टू मेक इट, बिकॉज स्लीपींग रिपेर युअर बॉडी. ओके, डायट तुमकां ऑलरेडी हांवें सांगलां. डायट कशें आसा,

0: तर तुम डायट चार्ट घेऊन बसले, हे इतले कॅलरीज खाऊंगा, तितले कॅलरीज तशें नासतात. तुम्ही कितले बर्न करता बॉडी तुमची, तितलेच प्रमाणे तुम्ही कंज्यूम करपाक जाय. तुम्ही जर काब्स दोन दोन बाउल तुम्ही जर रायस खाता, तितले तुमकां गरज ना, तितले तुम्ही कंज्यूम करूंक जायना. तुम्ही पळोवंक जाय तुम्ही कितली एक्टिविटी, फिजिकल एक्टिविटी. तुमचे जॉब आसा बसोन, 9 to 6 बसोन जॉब, इतले रायस खावपाची गरज ना. तुका तुजी एक्टिविटी कितले, तू कितले ते बर्न करूं शकता, तशें तुम्ही खावपाक जाय.
1: आदल्या काळान आमी बसून जेवण करताली, जमनीर बसून, तेन्ना कितें जातालें, आमचें पोट दामून उरतालें आनी जेवण सुद्दां तितलेंच कंज्यूम जातालें जितलें आमकां जाय तशें.
0: आनी आदी कशें आसलें, लोकांचे फिजिकल एक्टिविटी चड आसली. शेतान काम कर, मागीर नुस्त्याचें काम कर, आनी कसले फिजिकल एक्टिविटी चड आसा. त्या कारणान आमी जे कितें खाता पळय तें इजिली डायजेस्ट जातालें आनी वॉश जाता, बर्न जातालें म्हणजे बॉनीन बॉडीन. आनी आतां कितें एक्सरसायजूय ना, आनी आमकां 9 to 6 सिटींग जॉबूय आमकां आवडटा. ना सुद्दां जॉब जाता आसतना आमकां मोबायलाचेर बसोन कंटिन्युअस बसपाची आवड अशी खूब आसा.
1: तुमच्या हितून व्यायाम, तुमच्या हितून, पूण खरेंच व्यायाम हो मनशाक
0: व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट.
1: कितेंय कर पूण आपल्या पुरतो व्यायाम करपाक थोडो टायम दिवचो.
0: दिवचो तुजे कडेन गाडी आसा न्हू, नो प्रोब्लम. तुजे कडेन मर्सिडीज आसा, तुजे कडेन BMW, नो प्रोब्लम. एटलिस्ट 15 मिनिट्स तूं पांयान चलोन वच खंयसरूय, पांयांनी चलोन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: आजकाल जाणटी आसता पळय डॉक्टर, तांकां भायर वचूंक जायना, आनी तांच्यांनी कितें करचें, म्हणजे फक्त मेडिटेशन केल्यार पुरो काय तांच्यांनी
0: पळय चलपाक जाता जाल्यार घरान सुद्दां चल्ले जाता, अशें भायरूच वचूंक जाय अशें ना. घरान सुद्दां चलत जाल्यार तांची एक्टिविटी जाता, कळ्ळें न्ही. आनी दुसरें म्हणल्यार जाणटी म्हणटा पळय आमी, इट इज जस्ट अ नंबर. तुमी जर तुमचे बॉडीक पयली पसून एट द एज ऑफ 30 जर तुमी एक्सरसायज करी आनी सगळें करी, जर तुजी बॉडी इतली फ्लेक्सिबल आसता की तूं इवन 60, तूं 30 पासून 60 एजीचेर तूं 30 पासून 30 सगळी एक्टिविटी करूं शकता. म्हणजे तूं कंटिन्युअस तुजी बॉडी तशी ड्रेन करपाक जाय आनी फ्लेक्सिबल दवरपाक जाय.
1: आतां पळय रोकडीच आमकां धाप लागता आनी कोणाक हो प्रॉब्लेम म्हणटा, कॉलेस्ट्रॉल प्रॉब्लेम म्हणटा, तेजेर कितें म्हणूंक सोदता डॉक्टर?
0: पळय कॉलेस्ट्रॉल असो प्रॉब्लम आसा पळय, दुयेंस जे आसता न्हू ते एके राती भितर जायना. आमी कितें खाता, कितें आमी जेवता, ते कंटिन्युअस आमी कंटिन्युअस 10 वर्सां 15 वर्सां 30 इयर्स आमी खाता. जे आमचे कॉलेस्ट्रॉल जे आमच्या बॉडीन जे एक्युमुलेट जाता पळय, दीस इज बिकॉज वॉट वी ईट फ्रॉम रायट फ्रॉम चायल्डहूड. आनी आमी तेच्या खातीर काय एक्सरसायज करूंक पळयना. आमकां डिफरंट टायप्स ऑफ फूड जाय. आयज आमकां ह्या भाशेचे फास्ट फूड जाय, फाल्यां त्या भाशेचे फास्ट फूड, पूण आमकां डिफरंट टायप्स ऑफ एक्सरसायज नाका, आमकां डिफरंट टायप्स ऑफ फिजिकल एक्टिविटीज नाका. कोण करतले ते अशें म्हणटा. हे जे दुयेंस आसता पळय ते ल्हानपण, म्हणजे तुमी जे तुजी बॉडी कशी ट्रेन करता पळय तशें जाता. आनी आज तूं सगळ्या भुरग्यांक पळय एट द एज ऑफ 30-35 तुमी आयकलां आसतले की पेशंट हार्ट अटॅक येवन मेलो. कित्याक हार्ट अटॅक येवन मेलो? बिकॉज लॅक ऑफ फिजिकल एक्टिविटी, कंजम्पशन ऑफ लॉट ऑफ फॅटी फूड्स आनी फास्ट फूड्स, एन्ड नॉट ओनली फास्ट फूड, हा जो मनीस घरान जेवता तो सुद्दां तेजे सुद्दां कॉलेस्ट्रॉल हाय आसा अशें ना. तुमी ते कंट्रोल करपाक जाय, कितें खावपाक जाय, कितें ना खावपाक जाय. चड ऑयली फूड्स खावपाक जायना. आतां कॉलेस्ट्रॉल जे जालेच जाता, लोकांचे ट्रायग्लिसराइड हाय आसता, 300-400 ट्रायग्लिसराइड. माझ्या क्लिनिकान हांवें ट्रीट केल्या, बेसिकली ऑयल ऑयल जे आमी खाता पळय तेज्या खातीर ट्रायग्लिसराइड हाय आसता पेशंटाचे खुबशे. सो एवरीथींग यू टू बर्न, खाल्लेच म्हणून जायना, तुमी बर्न करपाक जाय. एन्ड व्हेरी इम्पॉर्टंट, 15 मिनिट्स मिनिमम सांगता तुमकां एक्सरसायज, मेक इट 30 मिनिट्स ऑल्सो, इट इज व्हेरी बेनिफिशियल फॉर युअर बॉडी.
1: तुमच्या हितून सांगपाचे इतलेच की आमी कितेंय करा, सगळें आपल्या हातीन आसा, पॉझिटिव्ह मायंड दवरा. म्हणजे आपूण बरो जातलो, आपूण बरो आसा, आपणें स्वता खातीर टायम दिवचें, स्वता खातीर स्वताचे बरें उलोवचें, तातूंतय खूब कितें जावंक शकता. तुमी आमच्या स्टुडियोन आयली, खूब बरें दिसलें, खूब म्हायती तुमी आमकां दोतोर दिली. तर दोतोर डॉक्टर रेश्मा सावंत, तुमकां खूब खूब देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं.
0: थँक्यू.
2: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयांतले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती. हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

0: 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो तुम्ही ट्यून इन केला 2 वरां जाऊन 3 मिनटां जातात आणि आता ऐकूंक दिता कार्यावळ जी जावन आसा भक्ती गीतांची. कांय खिणां भितरच कार्यावळ जावन आसा भक्ती गीतांची.
1: बारिश की बूंद में
0: 2:03 आणि 25 सेकंद झालेले आहेत. आता ऐकूया भक्ती गीतांचा कार्यक्रम. अजित कडकडे यांच्या आवाजात हे गीत आहे, ऐकूया हे भक्तिगीत.

अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात आपण ऐकलं हे भक्तिगीत. आता पुढे ऐकूया किशोरी विदुषी किशोरी आमोणकर यांच्या आवाजात गीत ऐसा वार देही हरी.

भक्ती गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात एफ एम रेनबोवर. 2:23 आणि 13 सेकंद झालेला आहे. ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात हे भक्तिगीत.

रसिक श्रोतेहो, भक्ती गीतांचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. 2:30 झालेले आहेत. ऐकूया कोकणीतून मुखील बातम्या.

नमस्कार, हांव स्नेहा गांवस, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. केरळ राज्यांतल्या कोच्ची प्रमाण गोंयांत वॉटर मेट्रो सुरू करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. हे विशीं गोंय सरकार दिल्ली प्रधानमंत्री कार्यालय आनी केंद्रीय उदका येरादारी मंत्री सर्बानंदा सोनोवाल हांचे कडेन सप्तका भितर संपर्क करतले अशी माहिती गोंयचे न्हंय येरादारी मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. राज्यातली पारंपारीक कला, नाटक, संगीत आनी लोककला सांबाळपाचो हेतू आशिल्ली नवी शिश्यवृत्ती येवजण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी जाहीर केल्या. हे येवजणे खाला वेगवेगळ्या कला विशयांत प्रशिक्षण घेवपी विद्यार्थ्यांक अर्थीक मजत दितले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. मडकय कोट्यांनी रुपयांची वेगवेगळी कामां हातांत घेवन लोकांचे हीत मतीन दवरून कामांची मांडावळ केल्या. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांच्या आदाराक लागून मडकयंत उदरगतीची कामां नेटान चलता. पावस सुरू जावचे आदी मडकय मतदारसंघातले सगळे रस्ते सारके जातले अशें गोंय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रस्त्या सावन कटमगाळ दादा देवळाक जोडपी रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचो शुभारंभ केल्या उपरांत वीज मंत्री आनी मडकयचे आमदार सुदीन ढवळीकर हांणी सांगले. बायलां आनी बाल कल्याण खात्याच्या फोंडा विभागान तामशिरे बोरी हांगा आंगणवाडी वतीन बेटी बचाव बेटी पढाव हो उपक्रम उत्साहान राबयलो. ह्या निमतान पालक, विद्यार्थी आनी आंगणवाडी सेविका शिक्षकांच्या सहकार्यान जागृती फेरी काढून बेटी बचाव बेटी पढाव हाचो संदेश दिलो. गोंय राज्य जैव विविधताय मंडळान सुरू केल्लो गो वन ह्या उपक्रमाक आता राज्य सरकारान भरीव अर्थीक फाटबळ दिला. थळाव्या सैमीक संपत्तीचेर आधारीत मोल जोडिल्ली उत्पादनां तयार करपाच्या हेतान हो प्रकल्प चालीक लायला. हाका लागून गांवगिऱ्या वाठारांतल्या बायलांक टिकाऊ रोजगार

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी असतक्या मुखेल खबरो. राज्यातली पारंपारीक कला, नाटक, संगीत, लोककला सांबाळपाचो हेतू आशिल्ली नवी शिश्यवृत्ती येवजण मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी जाहीर केल्या. हे येवजणे खाला वेगवेगळ्या कला विशयात प्रशिक्षण घेवपी विद्यार्थ्यांक अर्थीक मजत दितले. नवी दिल्लीच्या गृह खात्या खाला राजभाषा विभागान 2025-26 वर्सा सावन राजभाषा गौरव पुरस्कार योजना नावाची सुधारित येवजण सुरू केल्या, जसो उद्देश मूळ हिंदी भाषेत पुस्तकां बरोवन प्रोत्साहन दिवप आनी हिंदी राजभाषेचो प्रचार करप हे आसा. शेतकारांनी गांवांतली सामूहिक शेतजमीन पडीक दवरिनासतना थंय लागवड करतना सौर उर्जेचे निर्मिती खातीर फुडाकार घेवचो. ह्या दोट्टी उत्पन्नातल्यान शेतकारांक बरोच फायदो जावं येता अशें आवाहन वीजमंत्री सुदीन ढवळीकार हांणी केलां. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत आनी भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांच्या आदाराक लागून मडकय मतदारसंघात विकासाची कामां नेटान चलत आसा. पावस सुरू जावचे आदी मडकय मतदारसंघातले सगळे रस्ते बरे जातले अशें वीजमंत्री आनी मडकयचे आमदार सुदीन ढवळीकार हांणी सांगलां. बायल आनी बालकल्याण खात्याच्या फोंड्या विभागान तामशिरे बोरी हांगा आंगणवाडी वतीन बेटी बचाव बेटी पढाव हो उपक्रम उत्साहान राबयलो. लघुपट निर्मितीक सरकार तेंको दितास, मात ताचे बरोबर जांकां लघुपट निर्मिती करपाक अर्थीक मजत करपाक शक्य आसा तांणी मुखार सरपाक जाय अशें मत भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी उक्तायलां. केरळ राज्यांतल्या कोची प्रमाण गोंयांत वॉटर मेट्रो सुरू करपाची मूख राज्य सरकारान दवरल्या अशी माहिती न्हंय येरादारी मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्युझिकली योर्स एफ एम रेनबो मोगाशन हो तुम्ही ट्युनिंग केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओत 5 वरां जाऊन 31 मिनटां आणि 15 सेकंद जाल्ले आसात. ह्या सभेत हांव कृपा तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार दिता.

इशानू सभेत फुड़ा वच्चा पहिली एक नदर आयज वित्रावपी कार्यावळींचेर आयज 5:35 आयकपाक रावात हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत विदुषी ललित राव, विदुषी लक्ष्मी शंकर आणि विदुषी माणिक वर्मा हांका 5:58 कोकणी मुखेल खबरो तुमकां आयकपाक मेळटल्यो. सवरांचेर आयकपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत हिंदी खबरापत्र, जाल्यार 6:05 ते 7 मेरेन आयकपाक रावात रेनबो सांज ही कार्यावळ. मजगती 6:30 कोकणी राष्ट्रीय खबरो तुमकां आयकपाक मेळटल्यो आनी 6:58 कोकणी मुखेल खबरो. आयकपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत इंग्लीश खबरापत्र. 7:10 ते 8 मेरेन तुमची पसंती ही कार्यावळ, जातूंत तुमी तुमच्या आवडीची गीतां आमच्या मेरेन पावोवपाक शकतात. मजगतीं 7:20 कोंकणी प्रादेशीक खबरापत्र, जाल्यार 7:58 कोंकणी मुखेल खबरो तुमकां आयकपाक मेळटल्यो. आठवरांची आस्वाद घेऊया कातारचो, जाल्यार 8:30 सदाबहार अशे हिंदी चित्रपट संगीत आयकपाक मेळटले. 9:00 News@9 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जाता. 9:15 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत आयकुया फ्रायडे फिएस्टा. 10:05 आरजेस चॉईस. 11:10 ते 11:59 मेरेन द लेट आर तुमकां आयकपाक मेळटले. मजगती 10:00 हिंदी खबरापत्र, जाल्यार 11:05 इंग्लीश खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जाता. इशानू ही जावन आशिल्ली रुपरेषा आयज वितरावपी कार्यावळींचेर. आयकत रावात FM रेनबो 105.4 MHz सकाळी 6 ते 12 मेरेन तरेकवार गीतां, तरेकवार संगीत आनी तरेकवार कार्यक्रम जे तुमकां मोलाची माहिती दितात.

मोगळकेपनो 5 वाजून 35 मिनिटं आणि 15 सेकंद झाले असतात. एफ एम रेनबो सेवेत हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत ऐकूया विदुषी ललित राव यांचे गायन ठुमरी.

मोगाळकेपणो हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत निकतेच आम्ही ऐकले विदुषी ललित राव आणि गायली ठुमरी. फुडल्या सोबत ऐकूया विदुषी लक्ष्मी शंकर आणि गायली ठुमरी खमाज.

मगाष्टनो एफ एम रेनबो सेवेत हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत निमणे सुवातेर ऐकूया विदुषी माणिक वर्मा हाणी गायिल्ले ठुमरी भैरवी.

0: ऑगस्ट 9 निघतेच आम्ही हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत विदुषी माणिक वर्मा हाणी गायली ठुमरी भैरवी ऐकली आणि इथल्यान हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताची कार्यावळ आम्ही हांगाच सोबयता. बरोबर सवरांचे रेखुपाक रावत दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत हिंदी खबरापत्र.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं लवलीन निगम.

मग ऐकपनो, तुम्ही ऐकत आहात FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्सांचेर. आमच्या स्टुडिओत सवर अजून 7 मिनटं आणि 35 सेकंद जाल्ले आसात. ह्या खिणाक ऐकूया रेनबो सांज.

इशनो, आयच्या मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांचे वाचन कमी जायत चाललं. पहिली विद्यार्थ्यांमध्ये जशी वाचनाची आवड आशिल्ली तशी आवड आयच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येना. आयच्या सोशल मीडिया आणि इंटरनेटाच्या युगात पुस्तकां वाचपाचे प्रमाण दिसान दीस उणें जायत चल्लां.

मग अशानं तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. इश्टानो, भुरग्यांक सुटी पडिल्ली आसा, तांकां आमी बऱ्यो सवयी लावया, पूण स्क्रीन टायम तांचो कमी करपा खातीर कांय एक्टिविटीज आमी बी पालकांनी तांच्या बरोबर करप किंवां तांकां करपाक लावप खूब गरजेचें, जशें की हे पदान सांगला त्या प्रमाणे.

इश्टांनो, रेनबो सांज कार्यावळीत घेऊया एक लहानसो विसव आणि ऐकूया कोकणी राष्ट्रीय खबरापत्र. नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी जागतीक आर्थिक स्थिरतेचो आधारस्तंभ म्हणून भारताच्या वाढत्या भूमिकेचेर भर दिला आनी आंतरराष्ट्रीय

मग अशानं तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स 105.4 मेगाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओत 6:35 आणि 30 सेकंद झाले आसात. तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो रेनबो झांज आणि तुमच्या संगताक आसा हांव कृपा.

श्रोतेष्टांनो, तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो आणि रेनबो सांज. आमच्या स्टुडिओत 11:51 आणि 40 सेकंद झाले आहेत.

नमस्कार, यो सत्काय मुखेल खबरो। शेतकऱ्यांनी सामूहिक शेतजमनी पडीक दवरिनासतना थंय लागवड करची तशेंच सौर उर्जेच्या निर्मिती खातीर फुडाकार घेवचो अशें आवाहन वीजमंत्री सुदीन ढवळीकर हांणी केला। गोंय वैजकीय महाविद्यालयान आनीक 7 ओपीडी सेवा खातीर ऑनलायन अपॉयंटमेंट बुकींग सुरू केल्या। पावस सुरू जावच्या आदी मडकय मतदारसंघातले सगळे रस्ते बरे जातले अशें वीजमंत्री आनी थळावे आमदार सुदीन ढवळीकर हांणी सांगला। गोंय राज्य जैव विविधताय मंडळान सुरू केल्लो गोवन ह्या उपक्रमाक आतां राज्य सरकारान भरीव आर्थिक फाटबळ दिला। महिला आनी बाल कल्याण खात्याच्या फोंडा विभागान तामशिरे बोरी हांगा अंगणवाडी वतीन बेटी बचाओ बेटी पढाओ हो उपक्रम राबयलो। राष्ट्रीय डेंग्यू दिसा निमतान राज्य पावड्याची कार्यावळ 15 मे दिसा सकाळी 10 वरांचेर वास्कोंगच्या गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या कॉन्फरन्स हॉलान जातली। हवामान खात्यान 8 मे ते 14 मे ह्या काळान राज्यान गडगडासयत व्हड पावस पडपाचो अदमास काडला। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

मग अष्टनं तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो रेनबो सांज आणि तुमच्या सांगत कसा हो कृपा ईशानो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदांच म्हणताले, पुस्तकां वाचल्यार अशक्त मस्तक सशक्त जाता आणि सशक्त मस्तक कोणा मुखारूय दोळे बंद करून नतमस्तक जायना. कथा कादंबरी हाका लागून वाचकांच्या मनात मनीसपणाचे भाव जागृत जातात. व्हड व्हड मनशांची चरित्रां वाचून प्रेरणा मेळटा. दिसाळी वाचिल्ल्यान समाजीक जाणीव निर्माण जाता आनी एकूणच वाचनाक लागून मनीस सर्वगुण संपन्न जाता. इश्टाणो, आमच्या भुरग्यां मदीं फुडल्या पिळगे मदीं वाचनाची आवड निर्माण करप आनी तांकां ती ओढ लावप आमच्याच हातांत आसा.

0: 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: मुगर्ष चिन्ह तुम्हें ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ सांचेर आमच्या स्टुडिओत 7:11 आणि 25 सेकंद झाले असतात। या खिणाक ऐकूया तुमची पसंती ही सप्तकी कार्यावळ। इशानो तुम्ही तुमच्या आवडीची गीतां आमच्या मेरेन पावयात, व्हॉट्सअप करात ना जाल्यार SMS करात आणि ताज्या खातीर नंबर आसा 8380071054। नंबर परतून एकदा ऐकात 8380071054। कार्यावळीच्या सुरवेक ऐकात म्हज्या आवडीचें हें गीत तुमच्या सगळ्यां खातीर।

किशन हे आशिले मुझे आवडीचे गीत तुमच्या पसंतीच्या कार्यावळीची सुरुवात, जाचे गीतकार आशिले जावेद अख्तर आणि गायक अलका याज्ञिक, संगीतकार अनु मलिक आणि चित्रपट जावन आशिल्लो रिफ्युजी. इशानो कार्यावळीत आमकां फुडल्या सुवातेर फरमाईश आयिल्ली आसा माशेलांतल्यान रुद्र पंडीत हांची जान फिल्मातलें हें गीत.

जान चित्रपटा खातीर मना हृदास आनी अलका याग्नीक हांचो स्वर, आनंद मिलिंद हांचे कंपोजिशन, आनंद बक्षी हांचे गीत. ही फरमाईश आसा माशेवतल्यान रुद्र पंडित हांची.

0: पती पत्नी अरवो चित्रपटा खातीर महेंद्र कपूर आणि आशा भोसले हांचो स्वर, रवींद्र जैन हांचे कंपोजिशन आणि आनंद बक्षी हांचे गीत. इष्टांनो, तुमची पसंती या कार्यावळीत घेऊया एक लहानसो विसव आणि ऐकूया कोकणी प्रादेशिक खबरापत्र. परत मिळूया 7:30. तुम्ही तुमच्या आवडीची गीतं आमच्या मेरेन पावयात आणि ताज्या खातीर नंबर असा 8380071054.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. शेतकारांनी सामूहिक शेतजमनी पडीक दवरी नसतना थंय लागवड करची तशेंच सौर उर्जेच्या निर्मिती खातीर फुडाकार घेवचो अशें आवाहन वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी केला. गोंय वैजकीय महाविद्यालयांतल्या आनीक 7 ओपीडी सेवांखातीर ऑनलायन अपॉइंटमेंट बुकींग सुरू केल्या. पावस सुरू जावचे आदी मडकय मतदारसंघातले सगळे रस्ते बरे जातले अशें वीज मंत्री आनी मडकयचे आमदार सुदीन ढवळीकर हांणी सांगला. आनी हवामान खात्यान 8 ते 14 मे ह्या काळांत राज्यांत गडगड सयत व्हड पावस पडपाचो अदमास काडला. पुराय खबरो. शेतकारांनी गावांतली सामूहिक शेतजमनी पडीक दवरी नसतना थंय लागवड करतना सौर उर्जेच्या निर्मिती खातीर फुडाकार घेवचो ह्या दुहेरी उत्पन्ना

0: जिल्ह्यातल्यान शेतकारांक बरोच फायदो जावं येता अशें वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी म्हटलां. धारजोवाडा कुंडई हांगा गणपती विसर्जनाच्या पारंपारीक तळ्याचो विस्तार आनी बांदकामाचो शुभारंभ केल्या उपरांत ते उलयताले. गोंयचे हवामान सौर उर्जा निर्मिती खातीर खूप पूरक आसा आनी ताचो फायदो घेतल्यार शेत जमनीची दुहेरी फायदो जावं येता अशें मंत्री सुदीन ढवळीकर हांणी म्हटलां. शेतकारांनी सौर पंपाचो वापर शेती खातीर करचो अशें आवाहन लेगीत तांणी केलें. सादारण 18,50,000 खर्च करून जलस्रोत खात्यावरवीं हें काम हातांत घेतलां. धारजोवाडा वाठारांतल्या 40 परस चड कुटुंबांची गणपती विसर्जन ह्या स्थळ्यांत जाता. ह्या वेळार समाज कार्यकर्ते मिथील ढवळीकर, थळावे सरपंच सर्वेश चलमी आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. गोंय वैजकीय महाविद्यालयांतल्या आनीक 7 ओपीडी सेवांखातीर ऑनलायन अपॉयंटमेंट बुकींग सुरू केल्या. एंडोक्रायनोलॉजी, पेडियाट्रीक, प्लास्टीक सर्जरी, न्युरोसर्जरी, कार्डिओ वेक्युलर थॉरेसीस सर्जरी, जॉरियाट्रीक मेडिसीन, पेट्रियाट्रीक सर्जरी, नेफ्रोलॉजी ओपीडी खातीर 11 मे सावन ऑनलायन बुकींग सेवा सुरू जातली. वयल्या विभागा खातीर दिसाक 50 स्लॉट उपलब्ध आसतले. लोकांनी www.gmcgoa.edu.in ह्या वेबसायटीचेर भेट दिवन ऑनलायन ओपीडी बुकींग सेवेचो लाव घेवचो अशें कळीत केलां. कसली अडचण आसल्यार लोकांनी मेडिकल रेकॉर्ड विभाग ओपीडी क्रमांक 15 पयलो माळो ओपीडी ब्लॉक गोंय वैजकीय महाविद्यालय हांगा संपर्क करचो अशें कळीत केलां. मडकय मतदारसंघान कोट्यांनी रुपयांची वेगवेगळीं कामां हातांत घेतल्यात. लोकांचे हीत मतींत दवरून कामांची मांडावळ केल्या. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांच्या आदाराक लागून मडकय मतदारसंघान उदरगतीची कामां नेटान चलत आसात. पावस सुरू जावचे आदी मडकय मतदारसंघातले सगळे रस्ते बरे जातले अशें वीज मंत्री आनी थळावे आमदार सुदीन ढवळीकर हांणी सांगले. गोवा इंजिनियरींग कॉलेज रस्त्यासावन कटमगाळ दादा देवळाक जोडपी रस्त्याच्या हॉटमिक्स जांबळीकरणाचो शुभारंभ केल्या उपरांत मंत्री ढवळीकर उलयताले. ह्या वेळार सरपंच सुखानंद कुरपासकार, जिल्हा पंचायत वांगडी गणपत नायक, पंच रामचंद्र नायक, पंच मुक्ता नायक, वामन नायक, माधवराव ढवळीकर ट्रस्टाचे विश्वस्त मिथील ढवळीकर, आदले सरपंच राजेश तवळे कवळेकार हाजीर आशिल्ले. मंत्री ढवळीकर आणि या वेळार उलयतना बुधवार आणि आयतार कटमगाळ दादाच्या दर्शनाक येवपी भाविकांची संख्या व्हड आसा. ह्या रस्त्याचेर येरादारी चड आसा, देखून ह्या रस्त्याचे काम हातांत घेतला. 10 वर्सां आदीच्या ह्या रस्त्याचे बांदकाम हातांत घेतिल्ले तेन्ना टिका जाल्ली, पूण आदले मुखेलमंत्री मनोहर पर्रीकार हांणी आदार दिल्ल्यान तेन्ना रस्त्याचे काम पुराय जाल्ले. ह्या रस्त्याचे म्हत्व आयच्या काळांत कळटा. 15 मे मेरेन ह्या रस्त्याचे हॉटमिक्स पुराय जातले अशें ढवळीकर हांणी मुखार सांगले. गोंय राज्य जैव विविधताय मंडळान सुरू केल्लो गोवन ह्या उपक्रमांक आतां राज्य सरकारान भरीव आर्थीक फाटबळ दिला. थळाव्या सैमीक संपत्तीचेर आधारीत मोल जोडिल्ली उत्पादनां तयार करपाच्या हेतान हो प्रकल्प चालीक लायला. हाका लागून गांवगिऱ्या वाठारांतल्या बायलांक टिकाऊ रोजगार मेळपाक सुरवात जाल्या. गोवन मल्टी प्रोडक्शन प्रोसेसींग सेंटरच्या संचालन वेवस्थापन देखरेख आनी उदरगती खातीर गोवा लायव्हलीहूड फोरमाची अंमलबजावणी एजन्सी म्हणून नेमणूक केल्या. हे खातीर 1 कोटी रुपयांची तरतूद केल्या. आतां गोवन केंद्राच्या कार्यावळीन चड वेवसायीकपण आनी कार्यक्षमता येतली, जाका लागून राज्यातल्या जैव विविधतायेचेर आधारिल्ल्या उद्देगांक खूप घटसाण मेळटली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: महिला आनी बाल कल्याण खात्याच्या फोंडा विभागान तामशिरे बोरी हांगा अंगणवाडी वतीन बेटी बचाओ बेटी पढाओ हो उपक्रम उत्साहान राबयलो. ह्या निमतान पालक, विद्यार्थी आनी अंगणवाडी सेविका शिक्षकांच्या सहकार्यान जागृती फेरी काढली. फेरीतल्यान बेटी बचाओ बेटी पढाओचो संदेश दिलो. कार्यावळीक शिक्षिका सिया गावडे, वंदना गावकार, रुपाली नाईक तसेच पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रतिमा गावडे हाजीर आशिल्ल्यो. ह्या वेळार सिया गावडे हांणी म्हळें की चलयांनी उच्च शिक्षण घेवन स्वतः बरोबरच आवय बापायचे नाव उज्ज्वल करचे. देशाची उदरगत पिढी घडोवपा खातीर दर एका

0: सक्सेस की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: मोगाशन तुम्ही ऐकतात म्युझिकली युअर्स एफएम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झची। निघते समय कोकणी प्रादेशिक खबरापत्र ऐकलंय आणि आता तुमची पसंती ही सप्तकी कार्यावळ खासा तुमच्या खातीर। तुमच्या आवडीची गाणी तुम्ही आमच्या मेरेन पावयात आणि त्याच्या खातीर आमचा नंबर असा 8380071054। व्हॉट्सअप करात नाजाल्यार SMS करात तुमच्या आवडीची गीतां आणि नंबर परतून एकदा सांगता 8380071054। इशारा फुडल्या सुवातीर आमकां फरमायश आयिल्ली आसा म्हापशेच्यान सुप्रिया महेश नायक हांची। फना चित्रपटा खातीर शान हांचो आवाज। बाय सुप्रिया, तुमची लवली डॉटर्स मनश्री आणि साईशा हांच्या सांगाताक आयकात हे सुंदर संगीत।

स्टेशन एफ एम रेनबो सेवेत तुम्ही ऐकत आहात तुमची पसंती ही कार्यावळ आणि फुडल्या सुवातीर आमकां फरमायश आयिल्ली आसात सुर्ला सत्तरी हांगाच्यान प्रदीप गावस हांची मोहरा चित्रपटातले हे गीत. ताणी हे सॉंग डेडिकेट केला सगळ्या तांच्या फ्रेंड सर्कला खातीर आणि ते म्हणतात.

मोहरा चित्रपटा खातीर बिजू शाह हांचे कंपोजिशन, आनंद बक्षी हांचे गीत आणि अलका याज्ञिक हांचे स्वर. ही फरमाईश आसा सुल्ल्या सत्तरीच्यान प्रदीप गावस हांची.

ईशान्य एफ एम रेनबो सेवेत आमी आयकतात तुमची पसंती ही कार्यावळ. कार्यावळीत फुडल्या सुवातीर फरमायश आयिल्ली आसा साखळेच्यान रजा खान हांची. वारिस चित्रपटातलं हे गीत, लता मंगेशकर हांचो आवाज.

वारिस चित्रपटा खातीर गीतकार वर्मा मलिक आनी संगीतकार जगदीश. ही फरमाईश आसा साखळेच्यान रजाखानांची.

जीवजिता वही सिकंदर चित्रपटा खातीर मजरू सुलतानपुरी हांचे गीत, जतीन ललित हांचे संगीत. इशानू फुडले सुवातेर आमकां फरमाईश आयिल्ली आसा. सिल्वेस्टर रॉड्रिगीस कुचिली म्हापसा हांगाच्यान कटी पतंग ह्या चित्रपटांतलें किशोर कुमार हांच्या आवाजांतलें हें गीत. तांणी हें सॉंग डॅडिकेट केलां टिचींग आनी नॉन टिचींग स्टाफ एन्ड स्टुडंट्स ऑफ स्टेट सेंट झेवियर कॉलेज म्हापसा आनी सगळ्या FM लिसनर्सां खातीर. सिल्वेस्टर बाब हें गीत तुमच्या खातीर.

कट्टी पतंग चित्रपटा खातीर आर डी वर्मन हांचें कंपोजिशन, आनंद बक्षी गीतकार, किशोर कुमार हांचो आवाज, फरमाइश आसा कुचली म्हापसा हांगाच्यान सिल्वेस्टर रॉड्रिगीस हांची.

ईशानो एफ एम रेनबो सेवेत आम्ही ऐकत आहात तुमची पसंती ही कार्यावळ. तुमच्या आवडीची गीतं बेगीन आमच्या मेरेन पावयात, व्हॉट्सअप करात ना जाल्यार SMS करात. आणि ताज्या खातीर आमचो नंबर आसा 8380071054. ईशानो फुडल्या सुवातेर आमकां फरमायश आयिल्ली आसा तालिगांवच्यान लुईस बाबांचे. ते म्हणटा, इन द स्वेटी वॉर्म वेदर हर कोई चांद से मोहब्बत करेगा तो सूरज तो जलेगा ही, झेलो अब हाय गर्मी. वाह क्या बात है लुईस बाब, तुमच्या आवडीचे हे गीत

मग अशा तुम्ही ऐकतात म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. 8 जाल्ली आसात, आमी घेऊया कातारांचो आस्वाद. आरंभाक पास्कॉल हांचो तुझो मोग.

ईशान FM रेनबो सेवेत आम्ही ऐकत आहात कातारची ही कार्यावळ. आमच्या स्टुडिओत 8 वाजून 11 मिनिटं आणि 10 सेकंद चालले असतात. फुडल्या श्रोत्र ऐकूया.

इशनो एफ एम रेनबू सेवे 105.4 MHz कातारच्या प्रोग्रामात फुडलं स्वागत ऐकूया आल्फ्रेड रोज आणि रिटा रोज.

ना भूक तुझे विणे संसार सगळोच दिसता काळू तू मजे फूल तू एक बुलबुल तुझ्या मोगान हांव जाला गुल तुझे मुखार माणका मजा हांव

0: RNUAIRPANAJI@gmail.com
1: RNUAIRPANAJI@gmail.com अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026 जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे
0: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात
2: आकाशवाणी आकाशवाणी

FM रेनबो से वेद तुम्ही ऐकत आहात सदाबहार अशें चित्रपट संगीत. फुडलें सुवात ऐकुया दस्तक चित्रपटा खातीर संगीतकार मदन मोहन, गीतकार मजरू.

इशन एफ एम रेनबोचे वेहतम ऐकतात सदाबहार शे हिंदी चित्रपट संगीत 105.4 मेगाहर्ट्झांचेर आम्ही ऐकतात सदाबहार ही कार्यावळ. आमच्या स्टुडिओत 8:48 आणि 15 सेकंद झाले असतात. कार्यावळीत फुडलं स्वत्र ऐकूया दर्पण चित्रपटा खातीर लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे कंपोजिशन, आनंद बक्षी हांचे गीत, किशोर कुमार हांचा आवाज.

ईशान सदाबहार या कार्यमध्ये ते फुडल्या स्वत ऐकूया लता मंगेशकर ह्यांचं स्वर जीवन मृत्यू चित्रपटाखातीर लक्ष्मीकांत प्यारेलाल.

इशान सदाबहार कार्यवळीत आम्ही ऐकूया निमणे सुवातेर आनंद चित्रपटातले हे गीत. मुकेशांचं स्वर, कंपोजिशन सलील चौधरी यांचे आणि योगेश यांचे गीत.

किशनू मुकेश यांच्या आवाजातल्या आनंद या चित्रपटातल्या या गीताबरोबरच सदाबहार या कार्यवळीतल्या हा कृपा तुमचा निरोप घेता. नोवरांची रायको पाकरावात दिल्ली केंद्रावरल्या सहक्षेपित न्यूज @9.